क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.

0: काय नेहा, कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव काही होत नाही.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406 या क्रमांकावर.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: 16 एप्रिल, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात. नोकरी पाहिजे असेल तर ती देणारा जिथं असतो तिथं आपण जातो. त्याप्रमाणे भगवंताची भेट घ्यायची असेल तर संत जिथे राहतात तिथं आपण जावं. परमेश्वराचं स्वरूप ओळखण्यासाठी संतांकडे जाणं जरुरीचं आहे. संतांचं अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे. संतांजवळ निर्विषय चित्त असतं. रात्री सर्वजण झोपल्यावर शिपाई जसे गस्त घालतात, तसं साधू संत आमच्या गैरसावधतेमध्ये जागृत असतात. आपण झोपी गेलो असताना ते आपली वृत्ती तपासतात. एका बाईला मूल झालं पण त्याला आकडी येऊ लागली. ते पाळण्यात उगीच निश्चित पडून असायचं. ते मूल काही बरोबर वाढेना, चांगलं हसेना खेळेना, मुलाची ती अवस्था पाहून आईला बरं वाटत नव्हतं. अगदी तसंच संतांना वाटतं. शिष्य केला खरा पण साधनात जर त्याची प्रगती होत नसेल तर संतांना वाईट वाटतं. शिष्याची प्रगती होत असेल तर संत स्वतःच्या प्रेमापोटीच शिष्याला सजवेल आणि त्याचं कौतुक करतील. संतांना फारसं कधी कोणी चांगलं म्हणत नाही. त्यांनी एकाचं कल्याण केलं तर त्या माणसाचे 10 नातेवाईक त्यांना नावं ठेवतात. संतांना ओळखण्याकरता जे गुण सांगितलेले आहेत ते त्यांची परीक्षा करण्याकरता सांगितलेले नसून त्यांचा त्या दृष्टीनं उपयोग सुद्धा होत नाही. त्या गुणांचं आपण आचरण करावं म्हणून ते सांगितलेले आहेत. संतांजवळ राहणाऱ्या लोकांना 3 तोटे आणि 3 फायदे असतात. त्यापैकी तोटे असे की 1, वेदांत बोलायला तेवढा उत्तम येतो. 2, संतांजवळ राहिल्यामुळं उगीच मान मिळतो. आणि 3, ते म्हणजे संत सर्व पाहून घेतील या खोट्या भावनेनं हा वाटेल तसा वागतो. आता फायदे बघू. पहिला म्हणजे, तो जर खऱ्या भावनेनं संताजवळ राहील तर तेवढ्यानंच काही साधन न करता सुद्धा त्याचा परमार्थ साधला जाईल. दुसरा फायदा, त्याला मान मिळेल पण तो स्वतः मानाच्या अपेक्षेच्या पलीकडे राहील. आणि तिसरा, वेदांत त्याला बोलायला आला नाही तरी त्याच्या आचरणात येईल. म्हणून संतांजवळ राहणाऱ्यानं ते सांगतील तसं वागावं. मानाची अपेक्षा करू नये आणि फारसा वेदांत बोलू नये. तोंडापर्यंत आलं तरी दाबून टाकावं. संतांची आज्ञा प्रमाण मानणं हे प्रचिती येण्याचं साधन आहे. व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात हे ओळखून आपण त्यांची संगत करावी. तेल आणि वात असल्यावर दिवा लावायला जसा वेळ लागत नाही, त्याचप्रमाणे आपली भूमिका थोडीफार तयार असल्यावर सत्संगतीचा परिणाम व्हायला वेळ लागत नाही. संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरं साधन नाही. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: कळतच काही
1: अगो बाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
2: वडनेरे सराफ
1: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक।
3: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती। 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास। मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं पैजेचा विडा या चित्रपटामधलं। हे गीत ऐकणार आहोत महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात। या गीताला संगीत दिलं आहे अशोक पत्की यांनी।

0: नाशिकचे सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यान माला श्रोते हो, आज म्हणजेच दिनांक 16 मे 2026 रोजी वसंत व्याख्यान माला अंतर्गत आस्वाद घेऊया स्वर्गीय वसंतराव नेवासकर स्मृती प्रित्यर्थ श्री अजित रानडे, स्वतंत्र व्यावसायिक, व्यवसाय सल्लागार आणि सामाजिक उद्योजक जर्मनी यांच्या व्याख्यानाचा विषय आहे नवीन करारानंतर बदलता युरोप आणि महाराष्ट्रातल्या तरुण आणि उद्योजकांसाठी युरोपातील संधी. व्याख्यानानंतर सरगम सुगम संगीत विद्यालय नाशिक प्रस्तुत तोच चंद्रमान भात हा कार्यक्रम. सादर करते विवेक केळकर. याशिवाय कला निकेतन महाविद्यालय नाशिक यांचं चित्र प्रदर्शन. नक्की या आज म्हणजेच शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक. वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 रोजी दररोज संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक.
1: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
1: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
3: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सुवासिनी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अबोली या चित्रपटामधलं गीत. नाद हो महानोर यांचं गीत ऐकूया आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे निशिकांत सदाफुले यांनी.

0: पहा कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध.
1: अगं गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याज दर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800-10876 आणि कल्पेश आचट 83800-16400.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया मोहित यांची मंजुळा या चित्रपटामधलं उषा मंगेशकर, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं आणि संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे कलावंतीन या चित्रपटामधलं। जगदीश खेवडकर यांचं गीत ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत आहे राम कदम यांचं।

0: की फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आपण आपल्याकडे जनावरे पाळतो, पण पाळत असताना जो त्यांना लागणारा चारा आणि खाद्य यासंबंधीची बऱ्याचशा पशुपालकांना बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात, त्या संदर्भामध्ये थोडंसं आपण जाणून घेऊया. दरवर्षी येणाऱ्या चाऱ्याच्या दुष्काळाशी सामना करण्याकरता पशुपालकांनी काही नियमांचे पालन करणे अत्यंत जरुरीचे. यामध्ये चाऱ्याची टंचाई टाळण्याकरता कडबा किंवा कोणताही चारा देताना त्याची कुट्टी करून द्यावी. कुट्टी करण्यासाठी कडबा कुट्टी यंत्राचा वापर केल्यास वेळ व श्रम वाचतील. कुट्टी केल्याने मूल्यवान अशा चाऱ्याची नासाडी होत नाही, तसेच साठवणूक करणे सोयीचे होते. कमी जागेत जास्त चारा मावतो, पाणी लागून खराब होण्याची शक्यता नसते, पोषण मूल्य टिकून राहतात, पाचकता कमी होत नाही. चारा उघड्यावर ठेवल्यास गंजी किंवा गुडाला आग लावून चारा नष्ट होण्याची भीती राहत नाही. कमी चाऱ्यात जास्त गुळे पाळली जाऊ शकतात. चारा जास्त काळ पुरतो. टंचाईच्या काळात चारा विकत घ्यावा लागत नाही. यामुळे पर्यायाने शेतकऱ्यांचं पैशाची पण बचत होऊ शकते. यामध्ये शेतकरी बंधूंनो, गव्हाचा गवांडा तसेच धानाचे तंदीस बरेच शेतकरी जाळून टाकतात. ते जाळून न टाकता त्यावर युरियानी प्रक्रिया करून सकस बनवावे व चारा म्हणून उपयोगात आणावा. यासाठी 5 किलो युरिया 70 लिटर पाण्यात विरघळून बारीक तुकडे केलेल्या 1 क्विंटल गवांड्यावर किंवा तनसीवर शिंपडून हाताने चांगले कालवून गव्हाणीत अथवा एखाद्या कोपऱ्यात अगदी घट्ट दाबून चारी बाजूने मेन कापड झाकून हवाबंद करावे. 3 आठवड्यांनी ही प्रक्रिया पूर्ण होते. अशा रीतीने प्रक्रिया केलेला गवांडा गुरांना खाऊ घालावा. दुष्काळा परिस्थितीत किंवा चारा टंचाईच्या काळात असा चारा खाऊ घालण्यास उपयुक्त ठरेल. युरियाच्या प्रक्रियेमुळे गवांडा मऊ होतो, त्याची चव व पाचकता वाढते, तसेच प्रथिनाचे प्रमाण वाढून सकसता वाढते. प्रक्रिया केलेल्या गवांड्यासोबत थोडी ढेप अथवा थोडा हिरवा चारा मिसळून दिल्यास साधारणपणे 3 ते 4 लिटर पर्यंत दूध देणाऱ्या गाई म्हशींना अलप अथवा खुराक देण्याची गरज भासत नाही. त्याचप्रमाणे वाढलेला चारा देताना साधारणपणे 50 ग्रॅम मीठ पाण्यात विरघळून 8 ते 10 किलो चाऱ्यावर शिंपडावे. यामुळे चारा मऊ होऊन चाऱ्यामधला एक चविष्टपणा वाढतो आणि जनावरे आवडीने चारा खातात. ढेप किंवा भरडा देताना साधारण 8 ते 10 तास अगोदर पाण्याने ओलसर करून मगच खाऊ घालावा, म्हणजे त्याची पाचकता वाढते. सर्व प्रकारच्या जनावरांना दररोज मुठभर खनिज मिश्रण अलप किंवा खुराकातून नियमित द्यावे, म्हणजे खनिजाच्या कमतरतेमुळे उद्भवणारे रोग व उत्पादकतेवर होणारा विपरीत परिणाम आपल्याला टाळता येतो. गाभण दुभत्या जनावरांना व बैलांना गरजेनुसार खाद्य मिश्रण देणे जरुरीचे आहे. गर्भापनाच्या शेवटच्या 3 महिन्यात आहाराकडे विशेष लक्ष द्यावे, म्हणजे सुदृढ वासरे जन्मास येतील आणि दूध उत्पादनात वाढ होईल. त्याचप्रमाणे गव्हाणीत गुरांच्या पुढे खनिज चाटण विटा, ज्याला आपण मिनरल ब्रिक्स म्हणतो, टांगून ठेवाव्यात, म्हणजे गुरे पाहिजे तेव्हा वीट चाटून खनिजाची पूर्तता करून घेतात. त्यामुळे हाडे खाणे हा प्रकार टाळता येतात. 12 महिने रानात चरवायला जाणाऱ्या जनावरांच्या गव्हाणीत पूरक आहार म्हणून युरोमोल चाटण वीट टांगून ठेवावी, म्हणजे गुरे हवी तेव्हा वीट चाटून अन्नद्रव्याची पूर्तता करून घेतात. या चाटण विटेमुळे जनावराची भूक वाढते, चारा चांगला पचतो आणि उत्पादनात वाढ होते. बैलांना वारंवार तेल पाजू नये. तेल पाजल्याने बैलाची चारा पचवण्याची क्षमता कमी होते व भूक मंदावते. म्हशी चारा खात नाहीत म्हणून फाशी फोडण्यासारखे अघोरी कृत्य करू नये, त्यामुळे म्हशींना गंभीर इजा होऊ शकते. यापेक्षा पशु वैद्यकाचा सल्ला घ्यावा.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात ईर्ष्या या चित्रपटामधलं गीत. जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीतकार राम कदम.

कार्यक्रमात आता ऐकूयात कुंकवाचा करंडा या चित्रपटामधलं जगदीश ठेवूळकर यांचं गीत सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत आणि सजवलं आहे प्रभाकर जोगी यांनी.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5326-2426।
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट।
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
3: विश्वास नाशिककरांचा।
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स कॅनरा
4: पार्टनर। ऐकणार आहोत जिव्हाळा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत कृष्णा कल्ले यांच्या आवाजात। संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी।

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो, पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात आता ऐकूयात जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं राम उगावकर यांचं गीत. गीताला संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं.

0: नाशिकचे सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यान माला श्रोते हो, आज म्हणजेच दिनांक 16 मे 2026 रोजी वसंत व्याख्यान माले अंतर्गत आस्वाद घेऊया स्वर्गीय वसंतराव नेवासकर स्मृती प्रित्यर्थ श्री अजित रानडे, स्वतंत्र व्यावसायिक, व्यवसाय सल्लागार आणि सामाजिक उद्योजक जर्मनी यांच्या व्याख्यानाचा विषय आहे नवीन करारानंतर बदलता युरोप आणि महाराष्ट्रातल्या तरुण आणि उद्योजकांसाठी युरोपातील संधी. व्याख्यानानंतर सरगम सुगम संगीत विद्यालय नाशिक प्रस्तुत तोच चंद्रमान भात हा कार्यक्रम सादर करते विवेक केळकर. याशिवाय कला निकेतन महाविद्यालय नाशिक यांचं चित्र प्रदर्शन नक्की या. आज म्हणजे शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मावलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक. वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 रोजी दररोज संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांच्या चिमण्यांची शाळा या चित्रपटामधलं. ऐकूया ललिता फडके यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास, सूरविश्वास कुमार मंच, अष्टोप्रहर स्वरहोत्र, यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी, संकल्पना विनायक रानडे, चार चौघ, ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात कलंक शोभा या चित्रपटामधलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत. ऐकूया संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत उषा मंगेशकर यांनी गायलेलं वंदना विठणकर यांचं गीत. गीताला संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं.

0: हे गीत आपण ऐकत सुरामी वंदिते
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश चिवूडकर यांचं गीत कुंगवाचा करंडा या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत साज आहे प्रभाकर जोग यांचा.

0: खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खेरनार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात, मुंबईचा सावई या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे ग. दि. माडगूळकर यांची, संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8300016512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत डॉक्टर वसंत अवसरे यांचं गीत अवघाचे संसार या चित्रपटामधलं. ऐकूया मधुबाला जव्हेरी यांच्या स्वरात. आणि या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा पार्टनर।
2: गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे कृष्णा कल्ले यांच्या आवाजात कवी संजीव यांचं पाटलाची सून या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी।

0: सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रिटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संकल्पना विनायक रानडे प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत वंदना विठणकर यांचं आशा भोसले यांनी गायलेलं शुरामी वंदिते या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं.

0: दुपारचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी प्रपुरिका जोशी. हे सुरांनो, बागेश्री. आम्ही संगीत शिकायला निपाणकर मॅडमकडे जात असू. त्यांच्या घरात हॉलमध्ये मोठा देवीचा फोटो आणि एका कोपऱ्यात कव्हर लावून व्यवस्थित ठेवलेला तंबोरा, त्यांची पेटी, संगीतचे पुस्तक, हे सर्व मोहवून टाकणारे. संगीत क्लासमध्ये प्रवेश केला की हे सर्व बघून खूपच आनंद होईल. त्यांची गायलेली श्लोकची सीडी व यूट्यूबवर लिंक अगदी साता समुद्रा पार पोहोचल्या. आपण केलेला तंबोरा, आपण केव्हा तंबोरा हातात धरू, केव्हा राग येतील, येतील की नाही, इथून सुरू झालेला माझा प्रवास. रागदारी शिकवता कधीतरी त्यावर आधारित त्या फिल्मी गाणीही निपाणकर बाई सांगायच्या. आपल्या फिल्मी गाण्याचे जग ज्यांनी आपल्याला खूपच समृद्ध केले. कितीतरी अशी सुंदर, मधुर, श्रवणीय गाणी जी ऐकायला अजूनही आवडते, अगदी परत परत. काही जुनी गाणी ही नामांकित शास्त्रीय रागांवर आधारित अशी, त्यामुळे अजून मनाच्या खोलवर गोड वाटली. अशाच एक रागाबद्दल थोडी प्रथम माहिती व त्यावर आधारित फिल्मी गाणी. बागेश्री, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत मधला एक प्रमुख राग. हा राग काफी थाटा मधून उत्पन्न झाला. बागेश्री मधुर रस उत्पन्न करणारा राग. ह्या रागात ऋषभ वर्ज्य तर अवरोह मध्ये पंचम वर्ज्य. बागेश्री गाताना रे ग म ग रे सा ह्या स्वरांना उच्च स्थान. रात्री गायनाच्या वेळी गायकने बागेश्रीची तान म्हटल्यावर मधुर रसाची उत्पत्ती होते. बागेश्री रागदारीवर आधारित अजून बरीच गाणी आहेत, त्यात रफीजींचा आवाज अचूक पकड घेणारा. आपण समृद्ध होत जातो खरं, अशा वेळेस फक्त त्या माहोल मध्ये रंगायचे असते. रंग कोणता, किती, हे मोजायचेच नसते. गाण्यांच्या प्रेमळ उबदार पांघरूणमध्ये भावना अनुभवाव्यात, तसं कधी जुईच्या शुभ्र पाकळ्या सम निखळ रोमांच अनुभवावा. प्रेम जे दुसरे रूप म्हणजेच बागेश्री. कहना ही क्या ये नयन एक अंजान से जो मिले, माझे अत्यंत आवडते गाणे. ए आर रहमानचे, चित्रांनी गायलेले, बॉम्बे फिल्म मधले. हे बागेश्री मधलेच. काय गोड आवाज आहे. वाऱ्याची एक झुळूक यावी आणि तिचे केस हलणारे दिसावे. पानांची सळसळ व्हावी आणि हलकेच आपल्या दिशेने येणारी पावले जाणवावी. है मुझको भी ये खबर के तुम नहीं हो, कहीं नहीं हो, मगर ये दिल कहता है तुम यही हो, यही कहीं हो. कोणीही नाही का आहेस तू, का माझा फक्त मनाचा भास आहे, प्रियतमाचा, तुझा. मनात जपलेल्या प्रियतमाच्या तिच्या प्रतिभेशीच सगळं बोलू इच्छित असणारे मन. तरी तू जवळच आहेस, आहेसच असं प्रेम तना मनात फुलवणार, आशेचे किरण देऊन सुंदर उजळून टाकणार. ह्या गाण्यामधून तिलाही जाणवणारी ही जादू अशीच. तुने ओ रंगीले कैसा जादू किया, पिया पिया बोले मत वाला जिया, तिच्या डोळ्यात सगळं दाटून आलेलं. उत्कंठ बघायला बोलायला प्रियकराची प्रतिमाही मिळावी, नजर दिसावी, एक झलक मिळावी, अशीच शब्दातून आतुरता यावी. नयन सुनयन नाही मिला.

अदम्य विश्वास ह्या छोट्या ख्याल मधून सुद्धा ऐकायला मिळतो. कोण करत तेरी बिनती पियरवा, तर कुठेतरी ती लाडीक तक्रार करत तिच्या मूळ स्वभावातच प्रेम आराधनेचा आहे असाच हा राग. सुनत तान भई मैं बावरिया, मोरा मन हर लीनो सावरिया, मुरली की धून सुनत सुध बुध सब बिसर जात, बीत जात सारी रतिया. बागेश्री, मोहक लाडीक प्रत्येक वेळी ऐकाल एक नटखट चंचल प्रेमिका समोर दिसेल लटक्या रागातली. असाच हा रात्रीच्या प्रहरी वाट बघायला लावणारा व्याकुळ झालेला रूपक दर्शवणारा बागेश्री राग. तर कधी फिल्मी गाणीही या रागातली. साथिया नहीं जाना कि जी ना लगे, राधा ना बोले ना बोले ना, यूही तुम मुझसे बात करती हो. सच्चा झूठा फिल्म मधले कल्याणजी आनंदजी यांचे हे म्युझिक. तर मराठी मधली गोड गाण्याची नुसती सतत एक लयीत कोसळणाऱ्या पावसाच्या धार समान. पण संत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजामधलं मनातले मोरही नाचायला लागतात असंच गाणं. केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, हा बागेश्री राग ह्या रागाला दिग्गज कलाकारांनीही आळवले. किशोरीताई आमोणकर ते कौशिकी चक्रवर्ती पर्यंत किती सुंदर भजन आहेत. बिसर जात सब तात पराई ते गझल पर्यंत जगजीत सिंगची ही बागेश्री मधली बंदिश. सर्व मंतरलेले क्षण हो, फक्त ऐकत राहावे, रात्र बहरत राहावी असा हा राग. त्यात पौर्णिमा असावी आणि चंद्र समोर दिसावा. रात्रीच्या पौर्णिमेचा चंद्र अजून रंग भरत यावा, रात्र अजून नशिली करणारा हा बागेश्री. चंद्र हा पौर्णिमेचा तोही फितूर व्हावा आज, चांदण्याच्या कैफ ही मधोशी जाणवावी आज. चंद्र हा पौर्णिमेचा फितूर व्हावा आज, चांदण्याच्या कैफची मधोशी जाणवावी आज. गारुड भिनावं त्याच रात्रभर मनात आज, भिनत आहे ही नशा परिपूर्ण चंद्राची आज. गारुड भिनावं त्याच रात्रभर मनात आज, भिनत आहे ही नशा परिपूर्ण चंद्राची आज. बागेश्रीच्या मखमली शब्दांच्या साथीने टिपून घ्यावा उमलत्या ताऱ्यांचा कोश आज. प्रपुरिका, तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं गीत। ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं आरपार या चित्रपटामधलं हे गीत, संगीतकार राहुल देव बर्मन।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम आणि अपर्णा मयेकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. दिल आशियाना है या चित्रपटामधलं.

जल्दी उठाओ, 10वीं।

0: दिल आशियाना है या चित्रपटामधलं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मिलिंद यांचं.
1: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
2: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
1: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
2: काय सांगतेस?
1: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
2: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
1: हो,
2: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876.

0: हे गीत होत चोर और चांद या चित्रपटामधलं.
1: खुशखबर खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा. काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा. हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप. तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5352-4726.
2: अगं हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
3: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकात. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
2: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरंच काही.
3: अगं बाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
2: वडनेरे.

0: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक।
2: कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेला मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकणार आहोत। दिल आशियाना है या चित्रपटामधलं संगीतकार आनंद मिलिंद

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: बाजार या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. मिट ताकी मिट यांची गीतरचना, संगीतकार खय्याम.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद. अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
0: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात. अंगारे या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. ही गीतरचना आहे राजेंद्र कृष्ण यांची. संगीत दिलं आहे अनु मलिक यांनी.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: यांनी गायलेलं प्रसून जोशी यांचं गीत आता ऐकूया. संगीत दिलं आहे ए आर रहमान यांनी.

0: देऊ विश्वास.
1: टाइम चेक, टाइम चेक.
2: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
4: संचयात समृद्धी.
5: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. Thank you.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार श्रोतेओ, मी सुषमा दाते जीवनरंग कार्यक्रमात अनेकांच्या मुलाखती घेत असते. वेगवेगळे विषय मुलाखतीसाठी असतात आणि त्यातून आपल्याला स्फूर्ती मिळते, काहीतरी नक्की मिळतं म्हणून या मुलाखतीचं प्रयोजन असतं. अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत या मुलाखती झाल्यात वेगवेगळ्या विषयावर. आज मी एका मुलाची मुलाखत घेणार आहे. तो ट्रेकिंगला गेला होता आणि त्या संदर्भात त्याची मुलाखत घेण्याचा विचार आहे. त्यांच्या घरापर्यंत मी पोहोचले आहे. या मुलाचं नाव आहे सोहम रानडे. नमस्कार सोहम.
1: नमस्कार.
0: कुठल्या गावात आहेस तू?
1: मी पुण्यात राहतो आणि माझी आता 10वीची परीक्षा झाली आहे.
0: अरे वा, 10वीची परीक्षा झाल्यानंतर तू ठरवलंस की ट्रेकिंगला जायचं. हे ट्रेकिंग म्हणजे काय असतं खरं?
1: ट्रेकिंग म्हणजे गड किल्ल्यांना भेट देणे, पर्वतांना भेट देणे, आपल्या फिजिकल फिटनेसचं आपल्याला एक दर्शन येतं आणि किंवा आपल्यामध्ये किती स्टॅमिना आहे त्याची देखील आपल्याला माहिती कळते. आणि ट्रेकिंगमध्ये आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो कारण की आपण आपल्या नेहमीच्या हेक्टिक दुनियातनं रुटीनमधनं बाहेर पडतो आणि आपण निसर्गाला अनुभवू शकतो.
0: अरे वा, हे खूप छान सांगितलं, निसर्गाला अनुभवू शकतो. निसर्गाला अनुभवण्याची क्रिया या लहान वयापासूनच सुरुवात झाली, 15-16 वर्षापासून. तर माणूस पुढेही निसर्गाच्या अनेक गोष्टींची काळजी घेऊ शकेल असा विश्वास नक्की आहे. आणि ट्रेकिंगला जात असताना तू किती वेळा ट्रेकला गेलायस?
1: सह्याद्रीत मी 7-8 वेळा केलं आहे ट्रेकिंग आणि आता मी हिमालयात गेलेलो तुंगनाथ येथे. ट्रेकिंग करण्याचं थोडी आयडिया होती मला आणि ते माहिती होतं की काय काय सामान घेऊन जायचं, सगळं कसं करायचं असतं.
0: एक मिनिट, थोडा हळूहळू सांग, कारण ट्रेकिंगसाठी तू गेला होतास एकदा सह्याद्रीवर आणि एकदा हिमालयात. तर दोन्ही ठिकाणी घेऊन जायच्या वस्तू वेगळ्या असतील. आणि दुसरा प्रश्न असा आहे की कोणा सोबत गेला होतात का मुलं मुलंच ग्रुपने गेला होतात? सह्याद्रीत आधी आपण बोलूया, मग हिमालयाकडे जाऊया.
1: सह्याद्रीत कधी मी माझ्या आई वडिलांसोबत गेलेलो. तिकडे थोडस अवघड ठिकाण होतं किंवा तिकडे थोडस आम्हाला वेळ होता किंवा काही ठिकाणी आम्ही मित्र गेलेलो. जसं लोणावळ्याच्या जवळचे किल्ले आहेत किंवा सह्याद्रीतले जे सोपे किल्ले आहेत अशा ठिकाणी आम्ही मित्र गेलेलो.
0: आणि कधी ग्रुपने किंवा ग्रुप इन्चार्ज असं कोणी सह्याद्रीत तुला नेलं होतं का?
1: आम्ही फॉलिएज आउटडोर्स किंवा वुड्स टू कोर्स त्याच्यासोबत मी ट्रेकिंग केलं आहे. त्यांच्यासोबत त्यांच्याकडे एक्सपर्ट इन्चार्ज लोक असतात किंवा ज्यांनी खूप वर्ष ट्रेकिंगच्या फील्डमध्ये आपलं काम केलं आहे किंवा लोकल लोक पण आम्हाला साथ देतात या ट्रेकच्या वेळेस.
0: आता सह्याद्रीच्या साठी ट्रेकिंग करत असताना काय काय वस्तू घेऊन जायला लागल्या?
1: सह्याद्रीत मुळात थंडी तशी कमी असते मधल्या काळात, ऊन जास्ती असतं. तर टोपी नेणे, त्यांच्यासोबत गॉगल, आपल्याला काठी लागते. ज्या भागात आपल्याला चढणं मुश्किल आहे तिकडे काठी लागते. किंवा मुळात दोन पाण्याच्या बाटल्या, त्याच्यासोबत एका पाण्यात इलेक्ट्रॉल, कारण की चढून आपल्याला घाम फुटतो आणि पाण्याने आपल्याला तरतरी येते. किंवा अॅक्लमटायझेशन जे म्हणतो, मोठ्या अल्टिट्यूडला जातो त्याच्यासाठी देखील पाणी पिणे अत्यंत गरजेचं आहे. आणि खूप लोक जड बॅग्स आणतात, त्याच्यात काय काय भरून आणतात, पण ते काही गरज नसते. ते चढताना पाठीवर वजन येतं आणि आपल्याला चढायला पण अवघड होतं. तर लाईट वेट बॅग आणि सामान जेवढं कमी करता येईल आणि जेवढं महत्वाचं घेता येईल तेवढं घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासोबत आपल्याला ट्रेकिंगचे शूज चांगले पाहिजेत. कुठलेही फाटके किंवा कुठलेही साधे शूज घालणं बरोबर ठरत नाही. उन्हाळ्याच्या वेळेस माती विरळ झाली असते, त्याच्यात चढणं अवघड होतं, पाय सटकतो. त्यासाठी बरोबर शूज घेणे, त्याच्यासोबत सॉक्स घालणे अत्यंत महत्वाचे आहे.
0: आणि मी असं ऐकले की लहानपणी तू एक नाईट ट्रेक पण केला होता. ते काय असतं नाईट ट्रेक?
1: नाईट ट्रेक म्हणजे रात्रीच्या वेळेला चढाई चालू करायची आणि सकाळी पहाटेपर्यंत पोहोचायचं, म्हणजे आपल्याला सनराईज बघता येतो. नाईट ट्रेकला मुळात लाईट कमी असतात म्हणून आपल्याला हेड टॉर्च किंवा हातातला टॉर्च नेणं अत्यंत गरजेचं असतं. नाईट ट्रेक मध्ये आपल्याला प्राणी कधी पण येऊ शकतात किंवा विविध झाड, त्यांना काटे आहेत का नाही हे बघणं अत्यंत गरजेचं असतं. सकाळच्या ट्रेक्समध्ये आपल्याला कळतं की आजूबाजूचा परिसर काय आहे, कुठे दरी आहे, कुठे काय आहे, पण इकडे आपल्याला सतत आपल्या चालण्यावर अत्यंत लक्ष ठेवायचं असतं आणि कारण की अंधारात काय होईल ते माहित नसतं.
0: म्हणून नाईट ट्रेकला वगैरे जाताना मित्रांबरोबर जाऊन उपयोग नाही, तर कोणीतरी टीचर बरोबर असला पाहिजे.
1: मोठी लोक असणं अत्यंत गरजेचं आहे कारण की त्यांना तिकडचा अनुभव असतो. किंवा मदत लागली नाईट ट्रेकच्या वेळेला तर जास्त मदत पडते.
0: आणि लोकल लोक तुम्हाला मदत करत असतात का?
1: लोकल लोक आम्ही घेतो तिथनं कारण की त्यांना संपूर्ण प्रदेश माहिती असतो किंवा कुठे थांबायचं, कुठे खायचं किंवा कुठे अवघड थट्ट आहे ते अत्यंत चोखपणे ते सांगतात, म्हणून कधी पण लोकल लोक गरजेचे आहेत.
0: आणखी एक विचारायचं म्हणजे आता सह्याद्रीवर चढत असताना किंवा महाराष्ट्रात वेगवेगळे ट्रेक करत असताना खाण्यापिण्याचं काय असायचं, काय खायचा प्यायचा तुम्ही?
1: हो, तर आम्ही लोकल लोकांच्याकडे जेवण करायचो, ते जेवण बनवून ठेवायचे. जेव्हा आम्ही ट्रेकहून येतो तेव्हा तिकडेच जेवण करायचो. तिकडचं जेवण, तिकडची संस्कृती आपल्याला कळायला मिळते. आम्ही अनेक ट्रेक केले आहेत खेडेगावात, जिकडे त्यांच्याकडे गॅसची साधी पाईपलाईन पण नसते किंवा गॅस सिलेंडर नसतो, तर ते कसे चुलीवर जेवण बनवतात किंवा शेणाने सारवलेलं घर आम्ही बघितलं आहे, तर अशा गोष्टी आम्हाला अनुभवायला मिळतात.
0: फार छान. म्हणजे तू लहानपणात मध्येच कष्ट करणारा खेडेगावातलं जीवनही अनुभवलंय, म्हणजे तुला त्याबद्दल सहानुभूती कायमच वाटत आलेली असणार. आणि केवळ पुण्यात राहून फक्त शहरी आयुष्य न बघता तू खेडेगावातलं जीवनही बघितलंय, अनुभवलंय, हे खूप छान. मग महाराष्ट्राबाहेर ट्रेक करायचं केव्हा ठरवलं?
1: जेव्हा शाळेची सुट्टी झाली किंवा दहावीची परीक्षा झाली, तर सगळे मित्र बोलले की आता आपण महाराष्ट्रात तर आता खूप ऊन आहे, खूप टेम्परेचर खूप आहे, तर आपण हिमालयात जाऊया का, हिमालयात कसं वाटेल? तर त्याच्यावर आम्ही थोडा अभ्यास केला. कारण की हिमालयात माहितीये हवामान कधी पण बदलतं, कधी पण पाऊस, कधी ऊन, वादळ, काही पण येऊ शकतं.
0: आणि आई वडिलांची परवानगी होती का हिमालयात जायला? त्यांचं मार्गदर्शन कसं झालं?
1: हो, तर आधी आम्ही काय कुठला ट्रेक करायचा त्याचा आम्ही थोडा अभ्यास केला. त्याच्यातनं आम्हाला कळलं की चंद्रशिलाचा ट्रेक सोपा आहे. म्हणजे आई वडिलांना सांगितलं किंवा फॉलिएज आउटडोरची आम्हाला घेऊन गेली, त्यांच्याशी संपर्क साधला आणि मग आई वडील बोलले की तुम्ही जाऊ शकता. आणि आई वडिलांनी आम्हाला साथ दिली, ते त्यांनी किंवा फॉलिएज आउटडोर्सनी आमच्यासोबत संपर्क साधला किंवा आमचं ओरिएंटेशन घेतलं की तो ट्रेक कसा असणार आहे. आणखी
0: आई वडिलांचं पण ओरिएंटेशन घेतलं?
1: आई वडिलांचं ओरिएंटेशन घेतलं, त्यांना सांगितलं की आमचं तिकडच्या व्यवस्था काय असणार आहेत. खूप पालकांच्या मनात प्रश्न होते की तिकडे हवामान कसं असतं, बर्फ असतो, कपडे काय घ्यायचे, कारण की एवढा लांब कधीच कोणी गेलं नव्हतं. तर ते सर्व शंकांचं निरसन झालं आणि आई वडिलांना पण एकदा खात्री आली की आपण पाठवू मुलांना या ट्रेकसाठी.
0: किती मुलं होतात एकूण?
1: एकूण 75 मुलं होतो, त्याच्यातले आमच्या शाळेचे जवळजवळ 48 मुलं होती आणि बाकीच्या शाळा होत्या, संस्कृती शाळा असेल, सेवा सदन शाळा असेल, असं म्हणून आम्ही 75 मुलं दहावीची पुण्यातनं त्या ट्रेकला गेलेलो.
0: अच्छा, मुलं मुली पण होती. तुमची शाळा कुठली होती?
1: माझी शाळा म्हणजे अभिनव विद्यालय, इंग्लिश मीडियम स्कूल.
0: अच्छा, आणि पुण्यातलाच हा सगळा ग्रुप होता?
1: पुण्यातला, पिंपरी चिंचवड थोडासा, पण सगळा पुण्यातलाच हा ग्रुप होता आणि ते टूर कंपनी पण पुण्याचीच आहे.
0: म्हणजे सगळ्यांना सांभाळून व्यवस्थितपणे त्यांनी परत आणलं. किती इन्स्ट्रक्टर्स होते?
1: इन्स्ट्रक्टर्स जवळजवळ 8 होते, चार चार असे दोन ग्रुप्समध्ये आम्हाला डिवाईड केलेलं. सर्व इन्स्ट्रक्टर्स या फील्ड मध्ये अनेक वर्ष 12-13 वर्ष काम करत आहेत. त्यांनी तर हा ट्रेक 10 वेळा पण केला आहे, म्हणून त्यांना सर्व लोकल लोक किंवा कुठे राहायचं, काय खायचं, सर्वात सगळ्याची माहिती होती. पुण्यापासून दिल्ली आणि तिथनं ऋषिकेश आणि तिथनं परत पुण्यापर्यंत त्यांनी अत्यंत सुखदपणे आमचा प्रवास झाला. कुठे कोणाला अडचण नाही तर त्यांनी मदत केली, तर त्यांचा साथ नेहमीच आम्हाला अख्ख्या ट्रेक मध्ये होती.
0: अरे वा. आणि चढताना कधी धाप लागणं किंवा हाय अल्टिट्यूडला काही भीती वाटते वगैरे असं काही झालं का?
1: तर जी या मुलांना आता आमची परीक्षा जस्ट झालेल्या, तर आम्ही लगेच गेलो, तर तेवढा आमच्याकडे प्रॅक्टिस आम्ही नव्हती केली गड चढण्याची, कारण की दहावीच्या मुळे व्यायाम कमी झालेला, म्हणून मुलांना धाप लागणे किंवा डोकं दुखणे किंवा हात थरथरणे अशा गोष्टी जाणवल्या. पण एक चांगली गोष्ट की त्यांनी या ट्रेकच्या आदल्या दिवशीच आम्हाला याच्या सर्वाची माहिती दिलेली की असं होऊ शकतं, घाबरायची काही गरज नाही, किंवा तुम्ही काय खायचंय किंवा तुम्ही काय करायचंय, कुठली औषध तुम्ही घेऊ शकता म्हणजे डॉक्टरांना विचारून, जर सगळं त्यांनी आदल्या दिवशी सांगितलेलं, म्हणून मुलांना माहिती होतं की असं होणं नॉर्मल आहे. कारण की तुम्ही वातावरण चेंज होतं, डोकं दुखतं किंवा सर्दी होते हे सगळ्यांना माहिती आहे, पण ते त्या लोकांकडनं ऐकल्यावर मुलांना भीती वाटली नाही, कारण की त्यांना माहिती होतं की असं होऊ शकतं आणि त्याच्यात काही टेन्शन घेण्याची गोष्ट नाहीये.
0: अरे वा, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला ते घेऊन गेले आणि व्यवस्थित रित्या परत आणलं. हिमालयात गेल्यानंतर कसं वाटलं? किती थंडी असायची तिथे?
1: हिमालयात तर खूपच आम्हाला हवामान बदल जाणवला. तिकडे दिवसाच 10-12 डिग्री चंद्रशिला तुंगनाथच्या इकडे होत आणि रात्री 3-4 टेम्परेचर पर्यंत हवामान जात होत, तर थंडी खूप होती.
0: आणि कुठे झोपत होतात?
1: तर तिकडे गेल्यावर आम्ही चोपटा येथे आमचे टेंट्स होते किंवा आमची कॅम्पसाईट होती, तिथनं तुंगनाथ अत्यंत जवळ आहे, पण तिथे जाण्याचा रस्ता अवघड आहे, तर तिकडे हॉटेलच्या अशा सुविधा नसतात, तर तिकडे टेंट्स असतात, त्या टेंट्स एकदम चांगले असतात, तिकडे सुविधा सगळ्या असतात, तिकडे आम्ही राहत होतो टेंट्स मध्ये.
0: म्हणजे टेंट्स मध्ये राहण्याचाही अनुभव आला, प्रचंड थंडी अनुभवण्याचा अनुभव आला,
1: थंडी बर्फ किंवा हवामान बदल आणि टेंट मध्ये राहण्याचा अनुभव एकदम वेगळाच होता.
0: आणि किती किलोमीटर तुम्ही जात होतात?
1: तर तो ट्रेक जो आम्ही केला तो 13,000 फुटावर ते तुंगनाथ मंदिर आहे, ते जगातलं सर्वात उंच मंदिर आहे आणि पंच केदार म्हणजे 5 केदारांमधले एक आहे. त्याच्यावर 1,000 फुटीवर म्हणजे 1 किलोमीटर वर चढलं 75 डिग्रीच्या अँगलनी तर चंद्रशिलाचं समिट आहे. तिकडे साक्षात रावणाने शिवजीला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केलेली आणि तुंगनाथ जे मंदिर आहे ते पांडवांनी बांधलेलं महाभारत युद्धानंतर. तर आम्ही जवळजवळ 4 ते 5 तास हा ट्रेक चढला, जायला 2 तास वरती आणि यायला खाली 2 तास आणि हा जवळजवळ 9 किलोमीटरचा होता.
0: अरे वा. आणि बऱ्याच उंचीवरती तुम्ही गेलेला होतात आणि मग ही सगळी माहिती तुम्हाला ते इन्स्ट्रक्टर देत होते का?
1: हो, सर्व माहिती आम्हाला इन्स्ट्रक्टर देत होते किंवा आम्हाला त्यांनी झाडं पण कशी बदलतात किंवा तिकडचे पक्षी प्राणी जे पायथ्याला असतात ते वरती मिळत नाहीत किंवा झाडं खालीचे पायथ्याला असतात ती वरती मिळत नाहीत याचं म्हणजे त्यांनी कसं आपल्याला ऑब्झर्व करायचं याचं आम्हाला त्यांनी सांगितलेलं आणि सर्वाची याची माहिती त्यांनी दिलेली की तुंगनाथ मंदिर काय, चंद्रशिला काय आहे, म्हणजे आम्हाला एक आयडिया येईल की आम्ही काय नक्की करत आहोत.
0: हे फार छान आहे, म्हणजे अत्यंत डोळसपणे हा ट्रेक झाला. आणि मग तुम्ही मोबाईल वगैरे सगळे घेऊन जात होता, सगळ्या वस्तू सांभाळायच्या?
1: आम्ही सर्व मोबाईल फोन चार्जर सगळं आमच्यासोबत घेऊन जात होतो पण अत्यंत ते जपून वापरायच्या गोष्टी होत्या कारण की ते खूप महत्वाचं आहे. तर या ट्रेकला खूप मुलांनी ते आमच्या कॅम्पसाईट मध्येच आम्ही सेफ ठिकाणी ठेवलेल्या म्हणजे वरती जाऊन काही प्रॉब्लेम नको यायला.
0: आणि उघड्या डोळ्यांनी सगळा निसर्ग अनुभवायचा?
1: उघड्या डोळ्यांनी अनुभवायचा. तिकडे खूप जागेत की फोटो काढायची प्रचंड इच्छा होते पण नंतर कळतं की इकडे काढणं अत्यंत कठीण काम आहे किंवा अवघड काम आहे, भीतीदायक काम आहे, म्हणून फोन सोबत आपल्या डोळ्यांनी अनुभवणं जास्त महत्वाचं आहे. फोन सोबत मेमरी साधतात पण डोळ्यात जे बघतो त्याच्यात आनंद वेगळाच मिळतो आपल्याला.
0: अगदी मा, हे छान सांगितलं. म्हणजे मोबाईलचे अॅडिक्शन पण लोकांचं कमी होईल आणि निसर्ग उघड्या डोळ्यांनी अनुभवायचा हे तू खूप छान सांगितलं.
1: 8 दिवस रेंजचा प्रॉब्लेम होता, फोन चालू होत नव्हते किंवा संपर्क येत नव्हता, तर फोनच्या विना कसं आपण जगू शकतो हे समजलं. मोठ्या शहरांमध्ये वायफाय असतं, विविध सुविधा असतात, दर 10 मिनिटांनी आपण फोन बघतो पण इकडे 8-8 दिवस फोन न बघणे किंवा बघितला तर त्याच्यानं आनंद न मिळणे हे वेगळंच होतं.
0: अरे वा, हे खूप छान सांगितलं. म्हणून अशा 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना की ज्यांची परीक्षा झाली आहे त्यांनी आणि काही लहान विद्यार्थ्यांना सुद्धा ट्रेकिंगला जाण्यासाठी तू काय सांगशील?
1: त्यांना सांगेन की ट्रेकिंग एक काय अवघड गोष्ट नाही, आपण आपल्याच निसर्गात जात आहेत, करताना मज्जा घ्यायची, दम लागेल किंवा हाईटची भीती वाटेल पण ते नंतर एकदम आनंद वाटतो आपल्याला जेव्हा आपण आपलं सबमिट करतो किंवा आपलं जे ध्येय आहे ते आपण पूर्ण करतो वरती जाऊन आणि आपल्याला निसर्गाच्या विविध छटा बघायला मिळतात की आपला भारत देश किती महान आहे हे देखील आपल्याला आपल्या ट्रेक करून सह्याद्रीतून किंवा हिमालयातल्या ट्रेक करून समजतं.
0: अरे वा, हे खूप छान सांगितलं तू. आणि लहान मुलांनी आणि तुझ्यासारख्या इव्हन मुलांनी कोणाबरोबर तरी ट्रेकिंगला गेलं म्हणजे ते सुरक्षित जास्त आहे.
1: सुरक्षित ट्रेकच आपल्याला जास्त आनंद देणार, एकटं जाणं किंवा कोणा विदाउट एनी गायडन्स जाणं आणि मग काहीतरी गोंधळ होणं यापेक्षा सोबत कोणासोबत तरी जाणं आणि मग ट्रेक पूर्ण करणं याचा जास्त आनंद असतो आणि ते जास्त महत्वाचं आहे.
0: बरोबर. तू आज खूप छान मुलाखत दिलीस रेडिओ विश्वासला आणि सुट्टीचा काळ मुलांनी कसा घालवावा हे एकदा फक्त सांग आणि मग आपण थांबूया.
1: सुट्टीत तर मुलांनी खूप आनंद करावा पण त्याच्यासाठी आपल्याला मोबाईल मधनं बाहेर राहायला पाहिजे, खूप पुस्तक वाचन केलं पाहिजे, आपल्या निसर्गात जायला पाहिजे, हिमालयात जायला पाहिजे, आपल्याला आपला निसर्ग समजतो, देश बघायला पाहिजे, रोड ट्रॅव्हलिंग करायला पाहिजे आणि आपल्याला वेगळ्या लोकांशी संवाद साधायला पाहिजे आणि आपल्याला कळतं की त्यांच्या समस्या काय किंवा त्यांचं हातात कसं किंवा त्यांचं आयुष्य कसं आहे हे देखील आपल्याला आपण समजू शकतो.
0: हे खूप छान सांगितलं आणि त्यामुळे आपल्याला आपला देश कळतो, संस्कृती कळते, सगळं काही कळतं. असेच बाकीच्यांनी सुद्धा सोहम सारखं ट्रेकला जात राहावं, कोणाच्या तरी सोबत जावं अशी मी आशा करते. रेडिओ विश्वासला मुलाखत तू दिलीस त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद आणि मला इकडे बोलवल्याबद्दल.
0: ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आज सोहम रानडेला भेटलो आणि त्याच्याकडनं ट्रेक विषयी जाणून घेतलं आणि सुट्टी आनंदात कशी घालवायची हे जाणून घेतलं.

मेहबूब यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत रेणू मुखर्जी आणि सुखविंदर सिंग यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे ए आर रहमान यांनी आणि हे गीत आहे डोली सजा के रखना या चित्रपटामधलं.

0: 02-5352-4726-2626.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा.
3: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. आप मुझे अच्छे लगने लगे या चित्रपटामधलं राजेश रोशन यांच्या संगीताने सजलेलं देव कोहली यांचं गीत आता ऐकूयात. के आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत दिल या चित्रपटामधलं समीर यांचं गीत सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. संगीत साज आहे आनंद मिलिंद यांचा.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर. मला आवडलेले पुस्तक ह्या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं. ऐकूया आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: स्वानंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आलीये नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC च्या इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपंय, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांच्या आवाजात. ऐकूया आनंद बक्षी यांचं गीत बॉबी या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल.
3: मुझे कुछ कहना है,
4: मुझे भी कुछ कहना है,
3: मुझे कुछ कहना है,

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं समीर यांची ही गीतरचना, संगीतकार नदीम श्रवण, आणि चित्रपट आहे बाप नंबरी बेटा दस नंबरी.

0: सूर विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूर विश्वास यावेळी सूर्यविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संकल्पना विनायक रानडे प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी डॉक्टर रवी कोरांने. कालाय तस्मै नमः. की पुरुष बलि नही होत समय होत बलवान, विल्लन लुटत गोपिका वही अर्जुन वही बाण. अर्थात करणारे करवणारे तुम्ही आम्ही कुणी नसतो. काळ आपल्याकडनं हे करवून घेत असतो आणि एकदा का काळ संपला की धनुर्धारी अर्जुनाला गुराख्याचा बाण चुकवता आला नाही. तुम्ही मला सहज असं म्हणाल की मी हे नेहमीच सांगतो, राज खन्ना असो, अमिताभ बच्चन असो, राज कपूर असो, पण हे सर्वांनाच लागू आहे. सर्वांना म्हणजे तुम्ही आम्ही या पृथ्वीवर जन्म घेणारे सर्वांना हेच लागू आहे, हेच तत्व आहे. कालाय तस्मै नमः या अंतर्गत आपण राज कपूर, दिलीप कुमार यांची गोष्ट ऐकली आहे. त्यानंतर साहजिक हा प्रश्न श्रोत्यांकडनं आणि माझ्या मित्रांकडनं बरेच वेळा विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर आज देतो आहे की आज आपण कहाणी सदाबहार अभिनेते धर्मेंद्रची सुरू करणार आहोत. आग का तुफान, PL आहुजा निर्मित आणि कांती शहा दिग्दर्शित हा सिनेमा, ज्यात धर्मेंद्र, सदाशिव आंबळकर, फरा, रवी किशन, संगीत बप्पी लहरी यांचं होतं. मैं दिल भर के देखू
1: क्या ये ना पाती है.

जेपी दत्ता लिखित व दिग्दर्शित क्षत्रिय या सिनेमात धर्मेंद्र, सनी देओल, विनोद खन्ना, संजय दत्त, सुनील दत्त, अमृता सिंग, रवीना टंडन नेहमीप्रमाणे दोन भावात दोन गावातील दोन ठाकूर, त्यांची दुश्मनी आणि त्यांचीच मुलं मग प्रेमात, परदेशात चिकलेली आणि पूर्वीचं वैर सर्व नंतर सुरळीत होतच, दारू तीच बाटली नवी असा हा प्रकार. संगीत लक्ष्मीकांत पराला यांचं होतं, गीतकार आनंद बक्षी. त्यातलं हे गाणं दिल ना किसी का जाए वो जाने.

के पप्पू द्वारा निर्देशित, रतन मोहन द्वारा निर्मित महाशक्तिशाली, या धर्मेंद्र, आयशा झुलका, अमरीश पुरी, सोनू वालिया, संगीत आनंद मिलिंद यांचं होतं आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजातलं हे गाणं दौड़ के आया, दौड़ के आया, मैदाने जंग, केसी बोकाडिया द्वारा दिग्दर्शित आणि दिलीप कांकरिया द्वारा निर्मित, धर्मेंद्र, मनोज कुमार, जयाप्रदा, अक्षय कुमार, संगीत भप्पी लहरी यांचं. मनोज कुमारचं हे पडद्यावरचं शेवटचं दर्शन होतं. तितर बोले, तितर बोले.

1967 आसपास अत्यंत गाजलेला आणि सर्वांग सुंदर रहस्यपट म्हणजे देवानंद ज्युएल थीफ हा नौकेंद्रचा सिनेमा होता, ज्यात प्रथमच अशोक कुमार यांनी खलनायकाची भूमिका केली होती. दिग्दर्शक विजय आनंद. गंमत म्हणजे याच वर्षाच्या आसपास वर्तमानपेपरात एक बातमी आली होती, पोलिसांनी एक गुन्हा दाखल केला होता आणि ती केस चालू होती. साधारणतः जेव्हा गुन्हा घडतो म्हणजे तेव्हा पोलीस इथे नसतात, मग नंतर पोलीस येतात आणि नंतर एक अज्ञात इसमावर तो गुन्हा दाखल करतात आणि मग ती केस कोर्टात चालते. पोलीस तपास करतात, गुन्हेगाराला पकडतात, त्याला पकडून कोर्टासमोर हजर करतात. पण या केसमध्ये असं झालं की ज्या माणसावर गुन्हा दाखल केला आहे तो माणूस अस्तित्वातच नाही असं लक्षात आलं. यावरून विजयानंद यांना लक्षात आलं आणि ही कल्पना सुचली आणि ज्युएल थीफ नावाचा सिनेमा बनला. पण रिटर्न ऑफ ज्युएल थीफमध्ये असं काहीच नव्हतं, फक्त देवानंद, अशोक कुमार, धर्मेंद्र, जॅकी श्रॉफ वगैरे होते. सिनेमा अपेक्षेप्रमाणे चालला नाही. टी पी अग्रवाल निर्मित आणि अशोक त्यागीद्वारा दिग्दर्शित, संगीत जतीन ललित यांचं होतं. शहर में चोर है.

0: धर्मेंद्रचा सोलो हिरो ची भूमिका करण्याचं वय केव्हाच मागे पडलं होतं. नव्या हिरोंच्या गर्दीत तो आपलं स्थान टिकवून होता, आपली मार्केट पोझिशन टिकवून होता. त्याच्या नावावर सिनेमे विकले जात होते, वितरक त्याच्या नावाची मागणी करायचे. आणि तसाही थोडाफार ट्रेंड बदलला होता, मल्टीस्टार सिनेमे जास्त प्रमाणात बनत होते. त्यामुळे एका मध्यवर्ती भूमिकेत म्हणजे गावचा ठाकूर वगैरे असे रोल धर्मेंद्र करायचा, पण ते सुद्धा बऱ्यापैकी मोठे असायचे. त्याच्या 65 वर्षाच्या कारकिर्दीत त्याने 300 जास्त सिनेमात काम केलं. त्याचा शेवटचा सिनेमा होता 21. हा सिनेमा एक चरित्रपट होता. अरुण खेत्रपाल ज्यांना 1971 इंडो पाक युद्धात परमवीर चक्र बहाल केलं गेलं होतं, मुख्य भूमिकेत म्हणजे अरुण खेत्रपालच्या भूमिकेत अमिताभचा नातू आणि 2 वेळा पंतप्रधान राहिलेले गुलजारीलाल नंदा यांचा पणतू अगस्त नंदा यांनी केली होती. धर्मेंद्रने त्याच्या पित्याची भूमिका केली होती, ती होती मदनलाल खेत्रपाल यांची. या सिनेमात एक कविता, आज विजी करदा है पिंड अपने नू जानवा, ही कविता धर्मेंद्र यांनीच लिहिलेली आहे आणि यांनीच म्हटलेली आहे सिनेमात. धर्मेंद्र यांनी एक खास संदेश पण रेकॉर्ड केला होता भारत पाकिस्तानच्या लोकांकरता, की त्यांनी हा सिनेमा का बघावा म्हणून. हा सिनेमा श्रीराम राघवन यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला होता. या सिनेमाच्या डबिंगच्या वेळी धर्मेंद्रचं वय 87 वर्ष होतं आणि प्रकृती ठीक नसल्यामुळे शेवटी ते डबिंगचं काम त्याचा मुलगा बॉबी देओल यांनी केलं. ऐका तर धर्मेंद्रच्या आवाजात त्यांनीच लिहिलेली कविता पिंड अपने तू जानवा.
1: अज भी जी करदा पिंड अपने नू जावा, डुब विच भड़के मजियां नू आवा, लैके दाती पैलियां चों पठे भी लियावा, मिट्टियां च खेडना कबड्डी वाला खेल, पिंड वाली जिंदगी दा किहदे नाल मेल, पंज दरियावां दा मिठा मिठा पानी, वगदी हवा विच गुरुआं दी बाणी, औखी है बेबे वाली बुकल चित च पलौनी, आनी माए मेरिए मैं सदक तेरे जावा, अज भी जी करदा है पिंड अपने नू जावा, अज भी जी करदा है पिंड अपने नू जावा.

धर्मेंद्रने आपल्या 65 वर्षाच्या कारकिर्दीत 300 पेक्षा जास्त सिनेमात काम केलं. एक अच्छा कलाकार बनने के लिए एक अच्छा इन्सान बनना बहुत जरूरी है, हे त्यांनी सिद्ध केलं. प्रत्येकाची आवड निवड निराळी असते, पण बहुतेकांच्या मते त्याचा सर्वोत्तम अभिनय सर्वसंमत सीमित अभिनय म्हणजे सत्यकाम. सिर्फ खून से वंश की परंपरा नहीं चलती, जो विश्वास वहन करता है वही होता है असली वंशधर. जब तक इंसान रहेगा और खुद को भगवान का प्रतिनिधि मानता रहेगा तब तक ये सत्यप्रिय की कहानी चलती रहेगी. आएंगे सत्यशरण, सत्यप्रिय, सत्यकाम.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतानगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-26611 या क्रमांकांवर.

0: मी दिलीप प्रभावळकर, रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: खुशखबर खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा. काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा. हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप. तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5322 4726 26.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक।
2: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात किशन कन्हैया या चित्रपटामधलं, आशा भोसले आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजात। ही शब्दरचना आहे इंदिवर यांची, संगीतकार राजेश रोशन।

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स।
2: कार्यक्रमात ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत। संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि चित्रपट बिदाई।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या
2: कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूयात. कठपुतली या चित्रपटामधलं महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे वर्मा मलिक यांचं, आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ जुन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स,
3: कॅनरा. या चित्रपटामधलं गीत किशोर कुमार आणि मुकेश यांच्या आवाजात. गुलजार यांच्या या गीताला संगीताने सजवलं आहे सलील चौधरी यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूयात कुमार सानू आणि सारिका कपूर यांच्या आवाजात इंडिवर यांचं गीत काला बाजार या चित्रपटामधलं. संगीतकार राजेश रोशन.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
3: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
2: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
3: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमातन सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर. नाशिकचे सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यान माला श्रोते हो, आज म्हणजेच दिनांक 16 मे 2026 रोजी वसंत व्याख्यानमाले अंतर्गत आस्वाद घेऊया स्वर्गीय वसंतराव नेवासकर स्मृती प्रित्यर्थ श्री अजित रानडे, स्वतंत्र व्यावसायिक, व्यवसाय सल्लागार आणि सामाजिक उद्योजक जर्मनी यांच्या व्याख्यानाचा. विषय आहे नवीन करारानंतर बदलता युरोप आणि महाराष्ट्रातल्या तरुण आणि उद्योजकांसाठी युरोपातील संधी. व्याख्यानानंतर सरगम सुगम संगीत विद्यालय नाशिक प्रस्तुत तोच चंद्रमान भात हा कार्यक्रम. सादर करते विवेक केळकर. याशिवाय कला निकेतन महाविद्यालय नाशिक यांचं चित्र प्रदर्शन नक्की या. आज म्हणजे शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मावलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक. वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 रोजी दररोज संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: खुश खबर, खुश खबर। आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस? आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726-2626।
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट।
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: काय नेहा, कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव काही होत नाही.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16400.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांकावर.
2: हमसे भी तो तनिक सरकार.

0: जी रे बता कर लो जी हमसे भी तो तनिक सरकार बता कर लो जी हो रे हम भी तो हैंगे।
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट।
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

आपली फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू

शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 83 800 16 512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: रसिको नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मी देविका मनपूर्वक स्वागत करते. मंडळी आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो
2: हॅलो विलास कोडी म्हणतो राहू दिली तुझी.
1: हो नमस्कार सर, बोला.
2: हा माझी पसंत घ्या ना.
1: हा सांगा ना सर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात जसं पोळीवर पडले तू पण ते मराठी.
1: हा अच्छा अच्छा बरोबर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात ना.
1: हो हो ठीक आहे ठीक आहे, चालेल नक्की.

0: रेडिओ विश्वास
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
2: भारतीय सिने संगीत समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांची गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता, तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता। सादर करते रामचंद्र कुलकर्णी, फक्त रेडिओ विश्वासवर।

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5326-2426।
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट।
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
3: विश्वास नाशिककरांचा।
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

नाशिकचे सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यात माला श्रोते हो आज म्हणजेच दिनांक 16 मे 2026 रोजी वसंत व्याख्यान माले अंतर्गत आस्वाद घेऊया स्वर्गीय वसंतराव नेवासकर स्मृती प्रित्यर्थ श्री अजित रानडे स्वतंत्र व्यावसायिक व्यवसाय सल्लागार आणि सामाजिक उद्योजक जर्मनी यांच्या व्याख्यानाचा विषय आहे नवीन करारानंतर बदलता युरोप आणि महाराष्ट्रातल्या तरुण आणि उद्योजकांसाठी युरोपातील संधी व्याख्यान

त्यानंतर सरगम सुगम संगीत विद्यालय नाशिक प्रस्तुत तोच चंद्रमान भात हा कार्यक्रम सादर करते विवेक केळकर. याशिवाय कला निकेतन महाविद्यालय नाशिक यांचं चित्र प्रदर्शन नक्की या. आज म्हणजेच शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोताखाट पंचवटी नाशिक. वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 रोजी दररोज संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक.

0: रसिको नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मी देविका मनपूर्वक स्वागत करते. मंडळी आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो
2: हॅलो विलास कोडी म्हणतो राहतो.
1: हो नमस्कार सर, बोला.
2: माझी पसंत घ्या ना.
1: सांगा ना सर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात जसं पोळीवर पडले तूप नाही घेते मराठी.
1: अच्छा अच्छा बरोबर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात ना.
1: हो हो ठीक आहे ठीक आहे चालेल.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: श्रोतेहो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजलेत. रूपरेषानंतर आपण ऐकणार आहात शुभंकर होते आणि स्तोत्र, आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. आमच्या पुनःप्रसारित कार्यक्रमांच्या मालिकेत रात्री 8:30 रोटरी उद्योग विश्व हा कार्यक्रम, 9:00 जीवनरंग, 10:00 आजचे पाहुणे, तर रात्री 11:00 कालाय तस्मै नमः हे कार्यक्रम. रात्री 12 ते 4 हिंदी चित्रपट संगीत, 4:00 भक्तिगीतांनी आपण सुरुवात करणार आहोत. 6:05 सकाळी गोंदवलेकर महाराजांचे विचार, संवादक दत्ता सरदेशमुख. 6:10 भक्तिसंगीत, 6:30 दासबोधाचं निरूपण, सादर करते पद्माकर देशपांडे. 6:35 प्रभात विश्व, संवाद सल्लाय ऋषिकेश आयाजितांनी. 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घ्याल. श्रोतेहो रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, आजच्या श्लोकाचे निरूपण समर्थ भक्त विभावरीताई कुलकर्णी यांच्या आवाजात आपण ऐकणार आहोत।
1: जय जय रघुवीर समर्थ। श्लोक क्रमांक 48।

श्रोते हो, मागील श्लोकात दासाला स्वतःमध्ये आणि विश्वामध्ये अंतर्बाह्यपणे श्रीहरीच दिसतो. तो स्वतः ज्ञानी जाणता भक्त असून सगुण उपासना नित्य करतो व अखंड साधना क्रमात राहतो हे आपण पाहिलं. या श्लोकात सदा हा शब्द तीनही चरणात आलाय. देवासाठी सदा देह झिजवायचा, वाणीने सदा भगवंताचे नाम घ्यायचे आणि सदा स्वधर्माच्या मार्गाने चालायचे. सदा या शब्दाने कर्म आणि उपासना यातील सातत्य दिसून येतं. सदा आणि नित्य या दोन्ही शब्दांचा अर्थ नेहमी सतत असा असला तरी नित्य या शब्दाचा अर्थ अधिक शाश्वत, कायमस्वरूपी, अपरिवर्तनीय असा होतो. नित्य या शब्दाचा वापर अधिक दृढ आणि शाश्वत या अर्थाने केला जातो. या श्लोकात जणू समर्थांचंच वर्णन आलंय असं वाटतं, पण समर्थ मात्र धन्य अशा दासाचे वर्णन या श्लोकात करतात. दास्यत्व

0: म्हणजे केवळ सेवा नव्हे. सेवा हे काम तुलनेने सोपं आहे. जसे देवळाची स्वच्छता करणे, पूजा अर्चा करणे, नैवेद्य करणे, देवळाचा पडलेला भाग पुन्हा बांधणे, पायऱ्या बांधणे, घाट बांधणे, ही जी कामं आहेत ही सेवा. पण भगवंताचे दास्यत्व म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचे काम करणे, भगवत कार्यासाठी देह झिजवणे. परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय. भगवंताचं कार्य अशा तीन प्रकारे चालू असतं. परित्राणाय साधूनां म्हणजे सज्जनांचं रक्षण करणे, विनाशाय च दुष्कृतां म्हणजे दुष्टांचा विनाश करणे, आणि धर्म संस्थापनार्थाय म्हणजे धर्मस्थापनेचं कार्य करणे. भगवंताचं कार्य या तीन प्रकारे चालू असतं. दास्यत्व पत्करल्यानंतर भगवंताला या कामात आपल्याकडून अंशतः तरी योगदान देता आलं पाहिजे. असा दास भगवंताला अधिक प्रिय होतो. समर्थ म्हणतात, पडिले कार्य तितुके करावे, चढते वाढते वाढवावे, भजन देवाचे. याशिवाय केवळ देवाचे, धर्मसंस्थांचे कार्य करावे असं नाही, तर जनतेत असलेल्या जनार्दनाचेही दास्य करावे. सदा राम नामे वदे नित्य वाचा, अर्थात अशा प्रकारे भगवत सेवेत झिजत असताना नियमितपणे वाणीने दृढपणे भगवंताचे नाव घेतले पाहिजे, साधना केली पाहिजे. कारण नामे होय चित्तशुद्धी, नामे तुटे देहबुद्धी, नामे होय कार्यसिद्धी निज ध्यासे. चित्तशुद्धी म्हणजे मनातले विचार, जसे की काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, हे पूर्णपणे काढून टाकणे. देहबुद्धी म्हणजे मी देह आहे अशी पक्की समजूत असणे. नामामुळे कार्यसिद्धी होते. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. श्रोते हो, मी साधना करतो याचा अर्थ असा नाही की मी बाकी काही केले नाही तरी चालेल. तर स्वधर्म म्हणजे आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी, राष्ट्रासाठी जे विहित कर्म आहे, जे कर्तव्य आहे, ते उत्तम रीतीने, आनंदाने, उत्कृष्ट पद्धतीने पार पाडणे होय. जो फक्त अखंड देवकार्यासाठी देह झिजवतो, सतत भगवंताचे स्मरण ठेवून, आत्मस्वरूपी अनन्य होऊन, विहित कर्म पार पाडून स्वधर्म पालन करतो, तो सर्वोत्तम अशा श्रीरामाचा दास धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ.
1: विभावरीताई धन्यवाद. श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726।
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट।
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
3: विश्वास नाशिककरांचा।
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनरा कॉर्नर।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
4: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
3: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
4: अगोबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
3: वडनेरे सराफ,
4: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406 या क्रमांकावर. आपकी फरमाइश.

0: रसिको नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मी देविका मनपूर्वक स्वागत करते. मंडळी आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो
2: हॅलो विलास कोडी मंत्र हो. नमस्कार सर,
1: बोला.
2: माझी पसंत घ्या ना.
1: हा सांगा ना सर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात जसं पोळीवर पडले तूप नाही घेते मराठी.
1: अच्छा अच्छा बरोबर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात ना.
1: हो हो ठीक आहे ठीक आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅन्स.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर. शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट.
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज. This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: खुशखबर खुशखबर खुशखबर आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5327-2426।
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट।
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा पार्टनर नाशिक।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: काय मग स्वानंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आलीये नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपंय, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.

आपल्या ओळख रागांची मैफल गीतांची बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वर संध्या या कार्यक्रमातन. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: रसिको नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मी देविका मनपूर्वक स्वागत करते. मंडळी आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो
2: हॅलो विलास कोडी मंत्र हॉटेल पासून.
1: हो नमस्कार सर, बोला.
2: माझी पसंत घ्या ना.
1: हा सांगा ना सर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात जसं पोळीवर पडले तूप नाही घेते मराठी.
1: हा अच्छा अच्छा बरोबर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात ना.
1: हो हो ठीक आहे ठीक आहे चालेल.
3: रेडिओ विश्वास टाइम चेक.
4: रात्रीचे 9 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
4: संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार श्रोते हो, मी सुषमा दाते जीवनरंग कार्यक्रमात अनेकांच्या मुलाखती घेत असते. वेगवेगळे विषय मुलाखतीसाठी असतात आणि त्यातून आपल्याला स्फूर्ती मिळते, काहीतरी नक्की मिळतं म्हणून या मुलाखतीचं प्रयोजन असतं. अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत या मुलाखती झाल्यात वेगवेगळ्या विषयावर. आज मी एका मुलाची मुलाखत घेणार आहे. तो ट्रेकिंगला गेला होता आणि त्या संदर्भात त्याची मुलाखत घेण्याचा विचार आहे. त्यांच्या घरापर्यंत मी पोहोचले आहे. या मुलाचं नाव आहे सोहम रानडे. नमस्कार सोहम.
1: नमस्कार.
0: कुठल्या गावात आहेस तू?
1: मी पुण्यात राहतो आणि माझी आता 10वीची परीक्षा झाली आहे.
0: अरे वा, 10वीची परीक्षा झाल्यानंतर तू ठरवलंस की ट्रेकिंगला जायचं. हे ट्रेकिंग म्हणजे काय असतं खरं?
1: ट्रेकिंग म्हणजे गड किल्ल्यांना भेट देणे, पर्वतांना भेट देणे, आपल्या फिजिकल फिटनेसचं आपल्याला एक दर्शन येतं आणि किंवा आपल्यामध्ये किती स्टॅमिना आहे त्याची देखील आपल्याला माहिती कळते. आणि ट्रेकिंगमध्ये आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो कारण की आपण आपल्या नेहमीच्या हेक्टिक दुनियातनं रुटीनमधनं बाहेर पडतो आणि आपण निसर्गाला अनुभवू शकतो.
0: अरे वा, हे खूप छान सांगितलं, निसर्गाला अनुभवू शकतो. निसर्गाला अनुभवण्याची क्रिया या लहान वयापासूनच सुरुवात झाली, 15-16 वर्षापासून. तर माणूस पुढेही निसर्गाच्या अनेक गोष्टींची काळजी घेऊ शकेल असा विश्वास नक्की आहे. आणि ट्रेकिंगला जात असताना तू किती वेळा ट्रेकला गेलायस?
1: सह्याद्रीत मी 7-8 वेळा केलं आहे ट्रेकिंग आणि आता मी हिमालयात गेलेलो तुंगनाथ येथे. ट्रेकिंग करण्याचं थोडी आयडिया होती मला आणि ते माहिती होतं की काय काय सामान घेऊन जायचं असतं किंवा कसं करायचं असतं.
0: एक मिनिट, थोडं हळूहळू सांग. कारण ट्रेकिंगसाठी तू गेला होतास एकदा सह्याद्रीवर आणि एकदा हिमालयात, तर दोन्ही ठिकाणी घेऊन जायच्या वस्तू वेगळ्या असतील. आणि दुसरा प्रश्न असा आहे की कोणा सोबत गेला होतात का मुलं मुलंच ग्रुपने गेला होतात? सह्याद्रीत आधी आपण बोलूया, मग हिमालयाकडे जाऊया.
1: सह्याद्रीत कधी मी माझ्या आई वडिलांसोबत गेलेलो. तिकडे थोडस अवघड ठिकाण होतं किंवा तिकडे थोडस आम्हाला वेळ होता किंवा काही ठिकाणी आम्ही मित्र गेलेलो. जसं लोणावळ्याच्या जवळचे किल्ले आहेत किंवा सह्याद्रीतले जे सोपे किल्ले आहेत अशा ठिकाणी आम्ही मित्र गेलेलो.
0: आणि कधी ग्रुपने किंवा ग्रुप इन्चार्ज असं कोणी सह्याद्रीत तुला नेलं होतं का?
1: आम्ही फॉलिएज आउटडोर्स किंवा वुड्स टू कोर्स त्याच्यासोबत मी ट्रेकिंग केलं आहे. त्यांच्यासोबत त्यांच्याकडे एक्सपर्ट इन्चार्ज लोक असतात किंवा ज्यांनी खूप वर्ष ट्रेकिंगच्या फील्डमध्ये आपलं काम केलं आहे किंवा लोकल लोक पण आम्हाला साथ देतात या ट्रेकच्या वेळेस.
0: आता सह्याद्रीच्या साठी ट्रेकिंग करत असताना काय काय वस्तू घेऊन जायला लागल्या?
1: सह्याद्रीत मुळात थंडी तशी कमी असते, मधल्या काळात ऊन जास्ती असतं, तर टोपी नेणे, त्यांच्यासोबत गॉगल, आपल्याला काठी लागते. ज्या भागात आपल्याला चढणं मुश्किल आहे तिकडे काठी लागते. किंवा मुळात दोन पाण्याच्या बाटल्या, त्याच्यासोबत एका पाण्यात इलेक्ट्रॉल, कारण की चढून आपल्याला घाम फुटतो आणि पाण्याने आपल्याला तरतर येते. किंवा अॅक्लमटायझेशन जे म्हणतो मोठ्या अल्टिट्यूडला जातो त्याच्यासाठी देखील पाणी पिणे अत्यंत गरजेचं आहे. आणि खूप लोक जड बॅग सांडतात, त्याच्यात काय काय भरून आणतात, पण ते काही गरज नसते. ते चढताना पाठीवर वजन येतं आणि आपल्याला चढायला पण अवघड होतं. तर लाईट वेट बॅग आणि सामान जेवढं कमी करता येईल आणि जेवढं महत्वाचं घेता येईल तेवढं घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासोबत आपल्याला ट्रेकिंगचे शूज चांगले पाहिजेत. कुठलेही फाटके किंवा कुठलेही साधे शूज घालणं बरोबर ठरत नाही. उन्हाळ्याच्या वेळेस माती विरळ झाली असते, त्याच्यात चढणं अवघड होतं, पाय सटकतो. त्यासाठी बरोबर शूज घेणे, त्याच्यासोबत सॉक्स घालणे अत्यंत महत्वाचे आहे.
0: आणि मी असं ऐकलं की लहानपणी तू एक नाईट ट्रेक पण केला होता, ते काय असतं नाईट ट्रेक?
1: नाईट ट्रेक म्हणजे रात्रीच्या वेळेला चढाई चालू करायची आणि सकाळी पहाटेपर्यंत पोहोचायचं, म्हणजे आपल्याला सनराईज बघता येतो. नाईट ट्रेकला मुळात लाईट कमी असतात म्हणून आपल्याला हेड टॉर्च किंवा हातातला टॉर्च नेणं अत्यंत गरजेचं असतं. नाईट ट्रेक म्हणजे आपल्याला
0: प्राणी
1: कधी पण येऊ शकतात किंवा विविध झाड त्यांना काटे आहेत का नाही हे बघणं अत्यंत गरजेचं असतं. सकाळच्या ट्रेक्समध्ये आपल्याला कळतं की आजूबाजूचा परिसर काय आहे, कुठे दरी आहे, कुठे काय आहे, पण इकडे आपल्याला सतत आपल्या चालण्यावर अत्यंत लक्ष ठेवायचं असतं आणि कारण की अंधारात काय होईल ते माहित नसतं.
0: म्हणून नाईट ट्रेकला वगैरे जाताना मित्रांबरोबर जाऊन उपयोग नाही, तर कोणीतरी टीचर बरोबर असला पाहिजे.
1: मोठी लोक असणं अत्यंत गरजेचं आहे कारण की त्यांना तिकडचा अनुभव असतो किंवा मदत लागली नाईट ट्रेकच्या वेळेला तर जास्त मदत पडते.
0: आणि लोकल लोक तुम्हाला मदत करत असतात का?
1: लोकल लोक आम्ही घेतो तिथनं कारण की त्यांना संपूर्ण प्रदेश माहिती असतो किंवा कुठे थांबायचं, कुठे खायचं किंवा कुठे अवघड थट्ट आहे ते अत्यंत चोखपणे ते सांगतात, म्हणून कधी पण लोकल लोक गरजेचे आहेत.
0: आणखी एक विचारायचं म्हणजे आता सह्याद्रीवर चढत असताना किंवा महाराष्ट्रात वेगवेगळे ट्रेक करत असताना खाण्यापिण्याचं काय असायचं, काय खायचं प्यायचं तुम्ही?
1: हो, तर आम्ही लोकल लोकांच्याकडे जेवण करायचो, ते जेवण बनवून ठेवायचे. जेव्हा आम्ही ट्रेकहून येतो तेव्हा तिकडेच जेवण करायचो. तिकडचं जेवण, तिकडची संस्कृती आपल्याला कळायला मिळते. आम्ही अनेक ट्रेक केले आहेत खेडेगावात, जिकडे त्यांच्याकडे गॅसची साधी पाईपलाईन पण नसते किंवा गॅस सिलेंडर नसतो, तर ते कसे चुलीवर जेवण बनवतात, किंवा शेणाने सारवलेलं घर आम्ही बघितलं आहे. तर अशा गोष्टी आम्हाला अनुभवायला मिळतात.
0: फार छान. म्हणजे तू लहानपणात मध्येच कष्ट करणार खेडेगावातलं जीवनही अनुभवलंय, म्हणजे तुला त्याबद्दल सहानुभूती कायमच वाटत आलेली असणार. आणि केवळ पुण्यात राहून फक्त शहरी आयुष्य न बघता तू खेडेगावातलं जीवनही बघितलंय, अनुभवलंय, हे खूप छान. मग महाराष्ट्रा बाहेर ट्रेक करायचं केव्हा ठरवलं?
1: जेव्हा शाळेची सुट्टी झाली किंवा दहावीची परीक्षा झाली, तर सगळे मित्र बोलले की आता आपण महाराष्ट्रात तर आता खूप ऊन आहे, खूप टेम्परेचर खूप आहे, तर आपण हिमालयात जाऊया का, हिमालयात कसं वाटेल. तर त्याच्यावर आम्ही थोडा अभ्यास केला, कारण की हिमालयात माहितीये हवामान कधी पण बदलतं, कधी पण पाऊस, कधी ऊन, वादळ, काही पण येऊ शकतं.
0: आणि आई वडिलांची परवानगी होती का हिमालयात जायला, त्यांचं मार्गदर्शन कसं झालं?
1: हो, तर आधी आम्ही काय कुठला ट्रेक करायचा त्याचा आम्ही थोडा अभ्यास केला. त्याच्यातनं आम्हाला कळलं की चंद्रशिलाचा ट्रेक सोपा आहे. म्हणजे आई वडिलांना सांगितलं किंवा फॉली शाउडरची आम्हाला घेऊन गेली, त्यांच्याशी संपर्क साधला, आणि मग आई वडील बोलले की तुम्ही जाऊ शकता. आणि आई वडिलांनी आम्हाला साथ दिली, ते त्यांनी किंवा फॉली शाउडर्सनी आमच्यासोबत संपर्क साधला, किंवा आमचं ओरिएंटेशन घेतलं की तो ट्रेक कसा असणार आहे. आणखी
0: आई वडिलांचं पण ओरिएंटेशन घेतलं,
1: आई वडिलांचं ओरिएंटेशन घेतलं, त्यांना सांगितलं की आमचं तिकडच्या व्यवस्था काय असणार आहेत. खूप पालकांच्या मनात प्रश्न होते की तिकडे हवामान कसं असतं, बर्फ असतो, कपडे काय घ्यायचे, कारण की एवढा लांब कधीच कोणी गेलं नव्हतं. तर ते सर्व शंकांचं निरसन झालं आणि आई वडिलांना पण एकदा खात्री आली की आपण पाठवू मुलांना या ट्रेकसाठी.
0: किती मुलं होतात एकूण?
1: एकूण 75 मुलं होतो, त्याच्यातले आमच्या शाळेचे जवळजवळ 48 मुलं होती आणि बाकीच्या शाळा होत्या, संस्कृती शाळा असेल, सेवा सदन शाळा असेल, असं म्हणून आम्ही 75 मुलं दहावीची पुण्यातनं त्या ट्रेकला गेलेलो.
0: अच्छा, मुलं मुली पण होती. तुमची शाळा कुठली होती?
1: माझी शाळा म्हणजे अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल.
0: अच्छा, आणि पुण्यातलाच हा सगळा ग्रुप होता?
1: पुण्यातला पिंपरी चिंचवड थोडासा, पण सगळा पुण्यातलाच हा ग्रुप होता आणि ते टूर कंपनी पण पुण्याचीच आहे.
0: म्हणजे सगळ्यांना सांभाळून व्यवस्थितपणे त्यांनी परत आणलं. किती इन्स्ट्रक्टर्स होते?
1: इन्स्ट्रक्टर्स जवळजवळ 8 होते, चार चार असे दोन ग्रुप्समध्ये आम्हाला डिवाइड केलेलं. सर्व इन्स्ट्रक्टर्स या फील्ड मध्ये अनेक वर्ष 12-13 वर्ष काम करत आहेत. त्यांनी तर हा ट्रेक 10 वेळा पण केला आहे, म्हणून त्यांना सर्व लोकल लोक किंवा कुठे राहायचं, काय खायचं, सर्वात सगळ्याची माहिती होती. पुण्यापासून दिल्ली आणि तिथनं ऋषिकेश आणि तिथनं परत पुण्यापर्यंत त्यांनी अत्यंत

0: सुखदपणे आमचा प्रवास झाला. कुठे कोणाला अडचण नाही तर त्यांनी मदत केली, तर त्यांचा साथ नेहमीच आम्हाला अख्ख्या ट्रेक मध्ये होती.
1: अरे वा. आणि चढताना कधी धाप लागणं किंवा हाय अल्टिट्यूडला काही भीती वाटते वगैरे असं काही झालं का?
0: तर जी आम मुलांना आता आमची परीक्षा जस्ट झालेल्या, तर आम्ही लगेच गेलो, तर तेवढं आमच्याकडे प्रॅक्टिस आम्ही नव्हती केली गड चढण्याची, कारण की दहावीच्या मुळे व्यायाम कमी झालेला, म्हणून मुलांना धाप लागणे किंवा डोकं दुखणे किंवा हात थरथरणे अशा गोष्टी जाणवल्या. पण एक चांगली गोष्ट की त्यांनी या ट्रेकच्या आदल्या दिवशीच आम्हाला याच्या सर्वाची माहिती दिलेली की असं होऊ शकतं, घाबरायची काही गरज नाही, किंवा तुम्ही काय खायचंय किंवा तुम्ही काय करायचंय, कुठली औषध तुम्ही घेऊ शकता म्हणजे डॉक्टरांना विचारून, जर सगळं त्यांनी आदल्या दिवशी सांगितलेलं, म्हणून मुलांना माहिती होतं की असं होणं नॉर्मल आहे, कारण की तुम्ही वातावरण चेंज होतं, डोकं दुखतं किंवा सर्दी होते हे सगळ्यांना माहिती आहे, पण ते त्या लोकांकडनं ऐकल्यावर मुलांना भीती वाटली नाही, कारण की त्यांना माहिती होतं की असं होऊ शकतं आणि त्याच्यात काही टेन्शन घेण्याची गोष्ट नाहीये.
1: अरे वा, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला ते घेऊन गेले आणि व्यवस्थित रित्या परत आणलं. हिमालयात गेल्यानंतर कसं वाटलं, किती थंडी असायची तिथे?
0: हिमालयात तर खूपच आम्हाला हवामान बदल जाणवला. तिकडे दिवसाच 10-12 डिग्री चंद्रशिला तुंगनाथच्या इकडे होत आणि रात्री 3-4 टेम्परेचर पर्यंत हवामान जात होत, तर थंडी खूप होती.
1: आणि कुठे झोपत होतात?
0: हा, तर तिकडे गेल्यावर आम्ही चोपटा येथे आमचे टेंट्स होते किंवा आमची कॅम्प साईट होती, तिथनं तुंगनाथ अत्यंत जवळ आहे, पण तिथं जाण्याचा रस्ता अवघड आहे, तर तिकडे हॉटेलच्या अशा सुविधा नसतात, तर तिकडे टेंट्स असतात, त्या टेंट्स एकदम चांगले असतात, तिकडे सुविधा सगळ्या असतात, तिकडे आम्ही राहत होतो टेंट्स मध्ये.
1: म्हणजे टेंट्स मध्ये राहण्याचाही अनुभव आला, प्रचंड थंडी अनुभवण्याचा अनुभव आला,
0: प्रचंड थंडी बर्फ किंवा हवामान बदल आणि टेंट मध्ये राहण्याचा अनुभव एकदम वेगळाच होता.
1: आणि किती किलोमीटर तुम्ही जात होतात?
0: तर तो ट्रेक जो आम्ही केला तो 13,000 फुटावर ते तुंगनाथ मंदिर आहे, ते जगातलं सर्वात उंच मंदिर आहे आणि पंच केदार म्हणजे 5 केदारांमधले एक आहे, त्याच्यावर 1,000 फुटीवर म्हणजे 1 किलोमीटरवर चढलं 75 डिग्रीच्या अँगलनी, तर चंद्रशिलाचं समिट आहे, तिकडे साक्षात रावणाने शिवजीला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केलेली, आणि तुंगनाथ जे मंदिर आहे ते पांडवांनी बांधलेलं महाभारत युद्धानंतर. तर आम्ही जवळजवळ 4 ते 5 तास हा ट्रेक चढला, जायला 2 तास वरचे आणि यायला खाली 2 तास, आणि हा जवळजवळ 9 किलोमीटरचा होता.
1: अरे वा. आणि बऱ्याच उंचीवरती तुम्ही गेलेला होतात, आणि मग ही सगळी माहिती तुम्हाला ते इन्स्ट्रक्टर देत होते का?
0: हो, सर्व माहिती आम्हाला इन्स्ट्रक्टर देत होते, किंवा आम्हाला त्यांनी झाडं पण कशी बदलतात, किंवा तिकडचे पक्षी प्राणी जे पायथ्याला असतात ते वरती मिळत नाहीत, किंवा झाडं खालीचे पायथ्याला असतात ते वरती मिळत नाहीत, याचं म्हणजे त्यांनी कसं आपल्याला ऑब्झर्व करायचं याचं आम्हाला त्यांनी सांगितलेलं, आणि सर्वाची याची माहिती त्यांनी दिलेली की तुंगनाथ मंदिर काय, चंद्रशिला काय आहे, म्हणजे आम्हाला एक आयडिया येईल की आम्ही काय नक्की करत आहोत.
1: हे फार छान आहे, म्हणजे अत्यंत डोळसपणे हा ट्रेक झाला. आणि मग तुम्ही मोबाईल वगैरे सगळे घेऊन जात होता, सगळ्या वस्तू सांभाळायच्या?
0: आम्ही सर्व मोबाईल फोन चार्जर सगळं आमच्यासोबत घेऊन जात होतो, पण एकदा अत्यंत ते जपून वापरायच्या गोष्टी होत्या, कारण की ते खूप महत्वाचं आहे. तर या ट्रेकला खूप मुलांनी ते आमच्या कॅम्पसाईट मध्येच आम्ही सेफ ठिकाणी ठेवलेल्या, म्हणजे वरती जाऊन काही प्रॉब्लेम नको यायला.
1: आणि उघड्या डोळ्यांनी सगळा निसर्ग अनुभवायचा?
0: उघड्या डोळ्यांनी अनुभवायचा. तिकडे खूप जागेत की फोटो काढायची प्रचंड इच्छा होते, पण नंतर कळतं की इकडे काढणं अत्यंत कठीण काम आहे किंवा अवघड काम आहे, भीतीदायक काम आहे, म्हणून फोन सोबत आपल्या डोळ्यांनी अनुभवणं जास्ती महत्वाचं आहे. फोन सोबत मेमरी साधतात, पण डोळ्यात जे बघतो त्याच्यातून आनंद वेगळाच मिळतो आपल्याला.
1: अगदी वा, हे छान सांगितलं, म्हणजे मोबाईलचे अॅडिक्शन पण लोकांचं कमी होईल आणि निसर्ग उघड्या डोळ्यांनी अनुभवायचा, हे तू खूप छान सांगितलं.
0: 8 दिवस रेंजचा प्रॉब्लेम होता, फोन चालू होत नव्हते किंवा संपर्क येत नव्हता, तर फोनच्या विना कसं आपण जगू शकतो हे समजलं. मोठ्या शहरांमध्ये वायफाय असतं, विविध सुविधा असतात, दर 10 मिनिटांनी आपण फोन बघतो, पण इकडे 8-8 दिवस फोन न बघणे किंवा बघितला तर त्याच्यानं आनंद न मिळणे हे वेगळंच होतं.
1: अरे वा, हे खूप छान सांगितलं. म्हणून अशा 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना की ज्यांची परीक्षा झाली आहे त्यांनी, आणि काही लहान विद्यार्थ्यांना सुद्धा ट्रेकिंगला जाण्यासाठी तू काय सांगशील?
0: त्यांना सांगेन की ट्रेकिंग एक काही अवघड गोष्ट नाही, आपण आपल्याच निसर्गात जात आहेत, करताना मज्जा घ्यायची, दम लागेल किंवा हाईटची भीती वाटेल, पण ते नंतर एकदम आनंद वाटतो आपल्याला जेव्हा आपण ते आपलं सबमिट करतो किंवा आपलं जे ध्येय आहे ते आपण पूर्ण करतो वरती जाऊन, आणि आपल्याला निसर्गाच्या विविध छटा बघायला मिळतात की आपला भारत देश किती महान आहे हे देखील आपल्याला आपल्या ट्रेक करून सह्याद्रीतून किंवा हिमालयात ट्रेक करून समजतं.
1: अरे वा, हे खूप छान सांगितलं तू. आणि लहान मुलांनी आणि तुझ्यासारख्या इव्हन मुलांनी कोणाबरोबर तरी ट्रेकिंगला गेलं म्हणजे ते सुरक्षित जास्त आहे.
0: सुरक्षित ट्रेकच आपल्याला जास्त आनंद देणार. एकटं जाणं किंवा कोणा विदाऊट एनी गायडन्स जाणं आणि मग काहीतरी गोंधळ होणं यापेक्षा सोबत कोणासोबत तरी जाणं आणि मग ट्रेक पूर्ण करणं याच्यात जास्त आनंद असतो आणि ते जास्त महत्वाचं आहे.
1: बरोबर. तू आज खूप छान मुलाखत दिलीस रेडिओ विश्वासला. आणि सुट्टीचा काळ मुलांनी कसा घालवावा हे एकदा फक्त सांग आणि मग आपण थांबूया.
0: सुट्टीत तर मुलांनी खूप आनंद करावा पण त्याच्यासाठी आपल्याला मोबाईल मधनं बाहेर राहायला पाहिजे, खूप पुस्तक वाचन केलं पाहिजे, आपल्या निसर्गात जायला पाहिजे, हिमालयात जायला पाहिजे, आपल्याला आपला निसर्ग समजतो, देश बघायला पाहिजे, रोड ट्रॅव्हलिंग करायला पाहिजे आणि आपल्याला वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधायला पाहिजे आणि आपल्याला कळतं की त्यांच्या समस्या काय किंवा त्यांचं हातात कसं किंवा त्यांचं आयुष्य कसं आहे हे देखील आपल्याला आपण समजू शकतो.
1: वा, हे खूप छान सांगितलं आणि त्यामुळे आपल्याला आपला देश कळतो, संस्कृती कळते, सगळं काही कळतं. असेच बाकीच्यांनी सुद्धा सोहम सारखं ट्रेकला जात राहावं, कोणाच्या तरी सोबत जावं अशी मी आशा करते. रेडिओ विश्वासला मुलाखत तू दिलीस त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद आणि मला इकडे बोलवल्याबद्दल.
1: ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आज सोहम रानडेला भेटलो आणि त्याच्याकडनं ट्रेक विषय जाणून घेतला आणि सुट्टी आनंदात कशी घालवायची हे जाणून घेतलं.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-26।

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: verá la.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा.
3: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
4: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
3: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
5: थँक्यू मम्मी. अब गाना सुना.
6: सुना ना.
5: राजा डाकू.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृह उद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याज दर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 406 या क्रमांकांवर.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी प्रपुरिका जोशी. हे सुरांनो, बागेश्री. आम्ही संगीत शिकायला निपाणकर मॅडमकडे जात असू. त्यांच्या घरात हॉलमध्ये मोठा देवीचा फोटो आणि एका कोपऱ्यात कव्हर लावून व्यवस्थित ठेवलेला तंबोरा, त्यांची पेटी, संगीतचे पुस्तक हे सर्व मोहवून टाकणारे. संगीत क्लासमध्ये प्रवेश केला की हे सर्व बघून खूपच आनंद होईल. त्यांची गायलेली श्लोकची CD व YouTube लिंक अगदी साता समुद्रा पार पोहोचल्या. आपण केलेला तंबोरा, आपण केव्हा तंबोरा हातात धरू, केव्हा राग येतील येतील की नाही, इथून सुरू झालेला माझा प्रवास. रागदारी शिकवता कधीतरी त्यावर आधारित त्या फिल्मी गाणीही निपाणकर बाई सांगायच्या. आपल्या फिल्मी गाण्याचे जग ज्यांनी आपल्याला खूपच समृद्ध केले. कितीतरी अशी सुंदर मधुर श्रवणीय गाणी जी ऐकायला अजूनही आवडते अगदी परत परत. काही जुनी गाणी ही नामांकित शास्त्रीय रागांवर आधारित अशी, त्यामुळे अजून मनाच्या खोलवर गोड वाटली. अशाच एक रागाबद्दल थोडी प्रथम माहिती व त्यावर आधारित फिल्मी गाणी. बागेश्री हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत मधला एक प्रमुख राग. हा राग काफी थाटा मधून उत्पन्न झाला. बागेश्री मधुर रस उत्पन्न करणारा राग. ह्या रागात ऋषभ वर्ज्य तर अवरोह मध्ये पंचम वर्ज्य. बागेश्री गाताना रे ग म ग रे सा ह्या स्वरांना उच्च स्थान. रात्री गायनाच्या वेळी गायकने बागेश्रीची तान म्हटल्यावर मधुर रसाची उत्पत्ती होते. बागेश्री रागदारीवर आधारित अजून बरीच गाणी आहेत, त्यात रफीजींचा आवाज अचूक पकड घेणारा. आपण समृद्ध होत जातो खरं, अशा वेळेस फक्त त्या माहोल मध्ये रंगायचे असते. रंग कोणता किती हे मोजायचेच नसते. गाण्यांच्या प्रेमळ उबदार पांघरूणमध्ये भावना अनुभवाव्यात तसं कधी जुईच्या शुभ्र पाकळ्या सम निखळ रोमांच अनुभवावा. प्रेम जे दुसरे रूप म्हणजेच बागेश्री. कहना ही क्या ये नयन एक अंजान से जो मिले, माझे अत्यंत आवडते गाणे. AR रहमानचे, चित्रांनी गायलेले, बॉम्बे फिल्म मधले. हे बागेश्री मधलेच. काय गोड आवाज आहे. वाऱ्याची एक झुळूक यावी आणि तिचे केस हलणारे दिसावे. पानांची सळसळ व्हावी आणि हलकेच आपल्या दिशेने येणारी पावले जाणवावी. है मुझको भी ये खबर के तुम नहीं हो, कहीं नहीं हो, मगर ये दिल कहता है तुम यही हो, यही कहीं हो. कोणीही नाही का आहेस तू, का माझा फक्त मनाचा भास आहे, प्रियतमाचा तुझा. मनात जपलेल्या प्रियतमाच्या तिच्या प्रतिभेशीच सगळं बोलू इच्छित असणारे मन. तरी तू जवळच आहेस, आहेसच असं प्रेम तना मनात फुलवणार, आशेचे किरण देऊन सुंदर उजळून टाकणार. मोठ्या गाण्यामधून तिलाही जाणवणारी ही जादू अशीच तुने ओ रंगीले कैसा जादू किया पिया पिया बोले मत वाला जिया तिच्या डोळ्यात सगळं दाटून आलेलं उत्कंठ बघायला बोलायला प्रियकराची प्रतिमाही मिळावी नजर दिसावी एक झलक मिळावी अशीच शब्दातून आतुरता यावी नयन सुनयन नाही मिला

अति अदम्य विश्वास ह्या छोट्या खेळांमधून सुद्धा ऐकायला मिळतो. कोण करत तेरी बिनती पियरवा, तर कुठेतरी ती लाडीक तक्रार करत तिच्या मूळ स्वभावातच प्रेम आराधनेचा आहे असाच हा राग. सुनत तान भई मै बावरिया, मोरा मन हर लीनो सावरिया, मुरली की धून सुनत सुध बुध सब बिसर जात, बीत जात सारी रतिया. बागेश्री, मोहक लाडीक प्रत्येक वेळी ऐकाल एक नटखट चंचल प्रेमिका समोर दिसेल लटक्या रागातली. असाच हा रात्रीच्या प्रहरी वाट बघायला लावणारा व्याकुळ झालेला रूपक दर्शवणारा बागेश्री राग. तर कधी फिल्मी गाणीही ह्या रागातली. साथिया नहीं जाना कि जी ना लगे, राधा ना बोले ना बोले ना, यूही तुम मुझसे बात करती हो. सच्चा झुठा फिल्म मधले कल्याणजी आनंदजी यांचे हे म्युझिक. तर मराठी मधली गोड गाण्याची नुसती सतत एक लयीत कोसळणाऱ्या पावसाच्या धार समान. पण संत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजामधलं मनातले मोरही नाचायला लागतात असंच गाणं. केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, हा बागेश्री राग. ह्या रागाला दिग्गज कलाकारांनीही आळवले. किशोरीताई आमोणकर ते कौशिकी चक्रवर्ती पर्यंत किती सुंदर भजन आहेत. बिसर जात सब तात पराई ते गझल पर्यंत जगजीत सिंगची ही बागेश्री मधली बंदिश. सर्व मंतरलेले क्षण हो, फक्त ऐकत राहावे, रात्र बहरत राहावी असा हा राग. त्यात पौर्णिमा असावी आणि चंद्र समोर दिसावा. रात्रीच्या पौर्णिमेचा चंद्र अजून रंग भरत यावा, रात्र अजून नशिली करणारा हा बागेश्री. चंद्र हा पौर्णिमेचा तोही फितूर व्हावा आज, चांदण्याच्या कैफ ही मधोशी जाणवावी आज. चंद्र हा पौर्णिमेचा फितूर व्हावा आज, चांदण्याच्या कैफची मधोशी जाणवावी आज. गारुड भिनावं त्याच रात्रभर मनात आज, भिनत आहे ही नशा परिपूर्ण चंद्राची आज. गारुड भिनावं त्याच रात्रभर मनात आज, भिनत आहे ही नशा परिपूर्ण चंद्राची आज. बागेश्रीच्या मखमली शब्दांच्या साथीने टिपून घ्यावा उमलत्या ताऱ्यांचा कोश आज. प्रपुरिका, तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

मानवी मनाचं भावविश्व म्हणजे गुंतागुंतीचं कोडं. कधी खळखळून हसवणाऱ्या तर कधी अलगद पापण्यांच्या कडा ओलावणाऱ्या या भावनांना शब्दबद्ध करणारा कार्यक्रम हिंदोळा, सादरकर्त्या हेमांगी देशपांडे. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: माहिती, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल कर.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5326 2726।

श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा. सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे. दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30. तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा.

0: रसिक हो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मी देविका मनपूर्वक स्वागत करते. मंडळी आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो
2: हॅलो विलास कोडी बोलतो राहतो
1: हो नमस्कार सर बोला.
2: माझी पसंत घ्या ना.
1: सांगा ना सर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात जसं पोळीवर पडले तूप नाही घेते मराठी.
1: बरोबर
2: पदा शिंद्यांच्या आवाजात ना.
1: हो हो ठीक आहे ठीक आहे चालेल नक्की.

0: विश्वास बँक खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर.
1: 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर. प्रोसेसिंग फी 0.75%.
0: अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8300 10 876 आणि कल्पेश आचट 8300 16 406 या क्रमांकांवर.

मोहब्बत को मिटाने

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे. चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी डॉक्टर रवी कोरांने. कालाये तस्मै नमः. की पुरुष बलि नहीं होत, समय होत बलवान, विल्लन लुटत गोपिका वही अर्जुन वही बाण. अर्थात करणारे करवणारे तुम्ही आम्ही कुणी नसतो, काळ आपल्याकडनं हे करवून घेत असतो. आणि एकदा का काळ संपला की धनुर्धारी अर्जुनाला गुरुवाख्याचा बाण चुकवता आला नाही. तुम्ही मला सहज असं म्हणाल की मी हे नेहमीच सांगतो, राज खन्ना असो, अमिताभ बच्चन असो, राज कपूर असो, पण हे सर्वांनाच लागू आहे. सर्वांना म्हणजे तुम्ही आम्ही या पृथ्वीवर जन्म घेणारे सर्वांना हेच लागू आहे, हेच तत्व आहे. कालाये तस्मै नमः या अंतर्गत आपण राज कपूर, दिलीप कुमार यांची गोष्ट ऐकली आहे. त्यानंतर साहजिक हा प्रश्न श्रोत्यांकडनं आणि माझ्या मित्रांकडनं बरेच वेळा विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर आज देतो आहे की आज आपण कहाणी सदाबहार अभिनेते धर्मेंद्र ची सुरू करणार आहोत. आग का तुफान, पीएल आहुजा निर्मित आणि कांती शहा दिग्दर्शित हा सिनेमा, ज्यात धर्मेंद्र, सदाशिव अमळवकर, फरा, रवी किशन, संगीत बप्पी लहरी यांचं होतं. मैं दिल भर के देखू
1: क्या?

जेपी दत्ता लिखित व दिग्दर्शित क्षत्रिय या सिनेमात धर्मेंद्र, सनी देओल, विनोद खन्ना, संजय दत्त, सुनील दत्त, अमृता सिंग, रवीनाथ टंडन नेहमीप्रमाणे दोन भावात दोन गावातील दोन ठाकूर, त्यांची दुश्मनी आणि त्यांचीच मुलं मग प्रेमात परदेशात चिकलेली आणि पूर्वीचं वैर सर्व नंतर सुरळीत होतच दारू तीच बाटली नवी असा हा प्रकार. संगीत लक्ष्मीकांत पराल यांचं होतं, गीतकार आनंद बक्षी. त्यातलं हे गाणं दिल ना किसी का जाए वो जाने.

के पप्पू द्वारा निर्देशित, रतन मोहन द्वारा निर्मित महाशक्तिशाली या धर्मेंद्र, आयशा झुलका, अमरीश पुरी, सोनू वालिया, संगीत आनंद मिलिंद यांचं होतं आणि मोहम्मद अजीज याच्या आवाजातलं हे गाणं दौड़ के आया, दौड़ के आया, मैदाने जंग, केसी बोकाडिया द्वारा दिग्दर्शित आणि दिलीप कांकरिया द्वारा निर्मित, धर्मेंद्र, मनोज कुमार, जयाप्रदा, अक्षय कुमार, संगीत भप्पी लहरी यांचं. मनोज कुमारचं हे पडद्यावरचं शेवटचं दर्शन होतं. ती तर बोले, ती तर बोले.

1967 आसपास अत्यंत गाजलेला आणि सर्वांग सुंदर रहस्यपट म्हणजे देवानंद ज्युएल थीफ हा नौकेंद्रचा सिनेमा होता, ज्यात प्रथमच अशोक कुमार यांनी खलनायकाची भूमिका केली होती. दिग्दर्शक विजय आनंद. गंमत म्हणजे याच वर्षाच्या आसपास वर्तमानपेपरात एक बातमी आली होती, पोलिसांनी एक गुन्हा दाखल केला होता आणि ती केस चालू होती. साधारणतः जेव्हा गुन्हा घडतो म्हणजे तेव्हा पोलीस इथे नसतात, मग नंतर पोलीस येतात आणि नंतर एक अज्ञात इसमावर तो गुन्हा दाखल करतात आणि मग ती केस कोर्टात चालते. पोलीस तपास करतात, गुन्हेगाराला पकडतात, त्याला पकडून कोर्टासमोर हजर करतात. पण या केसमध्ये असं झालं की ज्या माणसावर गुन्हा दाखल केला आहे तो माणूस अस्तित्वातच नाही असं लक्षात आलं. यावरून विजयानंद यांना लक्षात आलं आणि ही कल्पना सुचली आणि ज्युएल थीफ नावाचा सिनेमा बनला. पण रिटर्न ऑफ ज्युएल थीफमध्ये असं काहीच नव्हतं, फक्त देवानंद, अशोक कुमार, धर्मेंद्र, जॅकी श्रॉफ वगैरे होते. सिनेमा अपेक्षेप्रमाणे चालला नाही. टी पी अग्रवाल निर्मित आणि अशोक त्यागीद्वारा दिग्दर्शित, संगीत जतीन ललित यांचं होतं. शहर में चोर है.

धर्मेंद्रचा सोलो हिरो ची भूमिका करण्याचं वय केव्हाच मागे पडलं होतं. नव्या हिरोंच्या गर्दीत तो आपलं स्थान टिकवून होता, आपली मार्केट पोझिशन टिकवून होता. त्याच्या नावावर सिनेमे विकले जात होते, वितरक त्याच्या नावाची मागणी करायची. आणि तसाही थोडाफार ट्रेंड बदलला होता, मल्टीस्टार सिनेमे जास्त प्रमाणात बनत होते. त्यामुळे एका मध्यवर्ती भूमिकेत म्हणजे गावचा ठाकूर वगैरे असे रोल धर्मेंद्र करायचा, पण ते सुद्धा बऱ्यापैकी मोठे असायचे. त्याच्या 65 वर्षाच्या कारकिर्दीत त्याने 300 पेक्षा जास्त सिनेमात काम केलं. त्याचा शेवटचा सिनेमा होता 21. हा सिनेमा एक चरित्रपट होता. अरुण खेत्रपाल ज्यांना 1971 मध्ये इंडो पाक युद्ध

0: हा सिनेमा श्रीराम राघवन यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला होता. या सिनेमाच्या डबिंगच्या वेळी धर्मेंद्रचं वय 87 वर्ष होतं आणि प्रकृती ठीक नसल्यामुळे शेवटी ते डबिंगचं काम त्याचा मुलगा बॉबी देओल यांनी केलं. ऐका तर धर्मेंद्रच्या आवाजात त्यांनीच लिहिलेली कविता पिंड अपने तू जानवा.
1: अज भी जी करदा पिंड अपने नू जावां डुबे विच भड़के मजियां नू आवां लैके दाती पैलियां चों पठे भी लियावां मिट्टियां च खेडना कबड्डी वाला खेल पिंड वाली जिंदगी दा किहदे नाल मेल पंज दरियावां दा मिठा मिठा पानी वगदी हवां विच गुरुआं दी बाणी औखी है बेबे वाली बुकल चित च बुलाउणी आनी माए मेरिए मैं सदक तेरे जावां अज भी जी करदा है पिंड अपने नूं जावां अज भी जी करदा है पिंड अपने नूं जावां.

धर्मेंद्रने आपल्या 65 वर्षाच्या कारकिर्दीत 300 पेक्षा जास्त सिनेमात काम केलं. एक अच्छा कलाकार बनने के लिए एक अच्छा इन्सान बनना बहुत जरूरी आहे हे त्यांनी सिद्ध केलं. प्रत्येकाची आवड निवड निराळी असते, पण बहुतेकांच्या मते त्याचा सर्वोत्तम अभिनय सर्वसंमत सीमित अभिनय म्हणजे सत्यकाम. सिर्फ खून से वंश की परंपरा नहीं चलती, जो विश्वास वहन करता है वही होता है असली वंशधर. जब तक इंसान रहेगा और खुद को भगवान का प्रतिनिधि मानता रहेगा तब तक ये सत्यप्रिय की कहानी चलती रहेगी. आएंगे सत्यशरण, सत्यप्रिय, सत्यकाम.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: ब्रेकफास्ट टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83-800-16512 या क्रमांकावर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

0: पेट भर के खा लक्ष्मी। तेरे लिए घास लाने के लिए देख मेरे पैर में।
1: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
2: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात।
1: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
2: सांगते अगं, आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ।
1: काय सांगतेस?
2: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही।
1: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची।
2: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ।
1: होणार होणार, नक्की होणार। आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे।
2: अगदी बरोबर आहे।
1: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5352 47 26 26।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही, प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02-5322-4726-26।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406 या क्रमांकावर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5352 47 26 26।

आपली फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5326 2726।

0: आनंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आली आहे नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपं आहे, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.

विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.

सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमातनं. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5326 2726।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

सिने संगीत समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांचे गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता, तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता. सादर करते रामचंद्र कुलकर्णी, फक्त रेडिओ विश्वासवर.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02-5352-4726-26।

श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा. सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे. दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30. तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा.

0: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृहउद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याज दर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 406 या क्रमांकांवर.

खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5326 2726।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन, म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेय

मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5326 26 26।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: विश्वास बँक खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर
1: 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर प्रोसेसिंग फी 0.75%.
0: अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

शब्दांच्या आणि व्यर्थ पांडित्याच्या बडीवारानं का तो अपरंपार कळणार आहे. भले भले त्या साधनानं विठ्ठलाला शोधतात आणि साधनातच गुंतून जातात. साध्य आणि साधन यांच्यातच मुळी गोंधळ उडतो. खरं तर तो विठू शोधायचा तो सत्संगाच्या स्नेहकल्लोळात, संतांच्या नामकीर्तनाच्या स्वरतरंगात, निरागस आनंदाच्या प्रेमगोकुळात. विठोबाला आवडतो तो वारकऱ्यांचा, भक्तजनांचा भोळा भाबडा भाव. त्या भावाच्या साधेतच तो केव्हा तरी भेटून जाईल, केव्हा भेटला ते कळणारही नाही.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

खुशखबर खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5326 26 26।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.